0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। मागच्या भागात आपण त्यांचा हजरजबाबीपणा पाहिला, स्त्रियांच्या बद्दलचा, त्यातल्या त्यात पतित स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन याबद्दल आपण माहिती घेतली। आणि आता या अमेरिका इंग्लंडच्या प्रवासात त्यांची वाटचाल अजून कशी चालू आहे हे आपण काही भाग पाहणार आहोत। पुनश्च रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे माझे मायबाप श्रोते हो, आपण ह्या जीवन प्रवासाला, या आनंद यात्रेतल्या आणि त्यातल्या त्यात अमेरिका इंग्लंड या देशातल्या त्यांच्या कार्याच्या दृष्टीने पुढे पाहणार आहोत। भारतात बेलूर आश्रमात मठात अशीच मनोरंजक घटना घडली। मठात स्वामीजींचे एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका या महाग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे वाचन चालू होते। थोड्याच दिवसात त्यांनी 10 खंड काढले, वाचले। 11व्या खंडाचे वाचन सुरू असतानाच स्वामीजींचे शिष्य संस्कृत पंडित श्री शरदचंद्र चक्रवर्ती तेथे आले। हा भारतातला प्रसंग सांगतोय मी, अशाच जसा अमेरिकेत घडला तसा इंग्लंडमध्ये घडला तसा। आणि श्री शरदचंद्र चक्रवर्ती ग्रंथ पाहून त्यांना म्हणाले, एखादी व्यक्ती आयुष्यभर हे ग्रंथ वाचत बसली तरी ते पूर्ण होणे अतिशय कठीण आहे। त्यावर स्वामीजी शांतपणाने म्हणाले, अरे असे काय बोलतोय, माझे तर यातील 10 खंड वाचूनही झाले, 11व्या खंडाचे वाचन सुरू आहे। खंड म्हणजे फार मोठा ग्रंथराज, रामायण महाभारताच्या दुप्पट तिप्पट जाडीचा। 2-3 दिवसात तोही वाचून पूर्ण होईल, चक्रवर्तींचा याच्यावर विश्वासच बसेना। तेने कसं शक्य आहे? त्यावर स्वामीजी त्यास विनयाने म्हणाले, 10व्या खंडातील 10ही खंडातील कोणत्याही बाबीवर तू मला प्रश्न विचारू शकतोस। त्यानुसार शिष्यानेही त्यांना काही प्रश्न विचारले, त्या सर्व प्रश्नांची अत्यंत तपशीलवार खुलासेवार त्यांनी उत्तरं दिली। एवढंच नाही तर कुठे कुठे पृष्ठ क्रमांक म्हणजे पानाचा क्रमांक सहित त्यातील उदाहरणही त्यांनी म्हणून दाखवली। थक्क झालेला शिष्य म्हणाला, ही गोष्ट मानवी शक्तीच्या पलीकडची आहे, परंतु हे सर्व ब्रह्मचर्य व मनाच्या एकाग्रतेमुळे साध्य होऊ शकतं असं स्वामीजींनी त्याच्यावर सांगितलं। मी तुम्हाला मागेच्याच भागात बोललो की स्वामीजींची वाचन शक्ती किती अपाट होती, आणि त्याचबरोबर मी सांगितलं की एकदा माहिती वाचली की त्यांच्या मेंदूत ती लॉक व्हायची, कुलूप बंद व्हायची, थोडक्यात फोटोग्राफी मेमरी होती त्यांची। कॅमेरा, मग तो मोबाईलचा का असेना, क्षणार्धात समोरील दृश्य तपशीलवार अचूक टिपतो। तसंच स्वामीजींची एकच एकाग्र नजर पुस्तकाच्या पानावरून फिरताच ते संपूर्ण पान त्यांच्या मेंदूच्या पटलावर कायमचं नोंदलं जातं. सर विश्वेश्वरय्या पहिले भारतरत्न यांची माहिती मी तुम्हाला दिलेलीच होती. हे दोन प्रसंगानंतर आपण परत पुढच्या भागाकडे जाऊ. सर्व धर्म परिषदेतील व्याख्यानंतर एका रात्रीत संपूर्ण अमेरिकेत स्वामीजी प्रसिद्ध झाले. त्यांना मोठ्या सन्मानाने एका धनिकाने आपल्या प्रसादासारख्या भव्य माळी नेले. तेथे सर्वच भौतिक सुखे हात जोडून होती. मऊशार गादी, त्याच्यापेक्षा मऊशार उशा, त्याच्यावर मुलायमाशी रजई, सगळीकडे स्वच्छता टापटीप, तिथल्या वैभव संपन्न विलासात स्वामीजींनी ना अत्यंत तीव्रतेने आपल्या मायभूमीची आठवण आली. बघा, एखादा सामान्य असता तर लागलीच त्या गादीवर बसला असता, लागलीच ते पांघरुण अंगावर घेऊन पाहिलं असतं, लागली त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग त्याने घ्यायला सुरुवात केली असती. पण स्वामीजी हे सामान्याच्या पलीकडचे होते. त्यावेळेला हे सगळं विलास हे सुख पाहून त्यांच्या मनात काय आलं तर आपली मातृभूमी, आपल्या मातृभूमीतलं दैन्य, दारिद्र्य, दुःखाने पिचलेल्या सर्वसामान्य देशवासियांची त्यांना आठवण अधिकच बैचेन करून सोडत होती. आणि परिणामी अश्रू डोळ्यातून केव्हा अनिवार्यपणे वाहू लागले हे त्यांना देखील कळलं नाही. हे ऐश्वर, हा मान सन्मान, हा आराम, हे सारं त्यांना असह्य झालं. पलंगावरची मऊशार गादी व मुलायम रग काट्यासारखा बोचू लागला. परिणामी पलंग गाद्या गिरद्या सोडून चक्क फरशीवर अश्रू ढाळत सारी रात्र त्यांनी व्यतीत केली. मुखातून जगन मातेची प्रार्थना अखंडपणे चालू होती. हे माते, माझा देश दारिद्र्यात अत्यंत शोचनीय स्थितीत पडलेला आहे. अशा वेळी मी या मान सन्मानाची कल्पना तरी कशी करू शकेल. मुठभर अन्नासाठी आमची लक्षावधी माणसं तळमळत आहेत, धडपडत आहेत, तर दुसरीकडे धनिक वैयक्तिक सुखासाठी आनंदासाठी लाखो रुपये पाण्यासारखे ओतून हे वैभव भोगत आहे. अशा स्थितीत भारतीय जनतेत कोण जागृती घडून आणेल? माझ्या पिढीत क्षुधित देशबांधवाच्या मुखात अन्नाचे किमान दोन घास तरी कोण घालेल? माते, त्यांची सेवा कशी करायची याचा मला मार्ग दाखव, याचा मला मार्ग दाखव, याचा मला मार्ग दाखव, असा संघर्ष त्यांच्या जगात याच्यात चालू होता. थोडक्यात, अमेरिकेमध्ये का इंग्लंडमध्ये असो, वैभव असो, सुख असो, भौतिक प्रगती केवढी झालेली असो, स्वामीजींच्या मनात एकच विचार होता, माझा देश, माझी भूमी, माझी मातृभूमी, माझ्या देशवासियांची स्थिती, त्यांचं दारिद्र्य कसं दूर होईल, त्यांची अंधश्रद्धा कशी दूर होईल, त्यांच्या मुखात निदान दोन घास तशी कर्षे पडतील, ह्या सर्वाचा कल्लोळ होता. 27 सप्टेंबर 1893 समारोप प्रसंगी स्वामी विवेकानंदांचे विचार बघा. ख्रिस्ती माणसाला हिंदू व बौद्ध व्हायला नको, अथवा हिंदू व बौद्धालाही ख्रिश्चन बनण्याचं काहीच प्रयोजन नाही, कारण नाही. तर प्रत्येकाने स्वतःचं वैशिष्ट्य कायम राखूनच इतर धर्मातील सहभागाने त्या धर्माचे सार ग्रहण केले पाहिजे. त्यानुसारच संतुष्ट होऊन स्वतःच्या प्रकृतीनुसार वाढत गेलं. आणि याच ठिकाणी ते आपले विचार पुढे मांडतात. त्यांचा आशावाद किती प्रचंड आहे बघा, केवढी खात्री आहे त्यांना. जसं सावरकरांना न्यायालयाने शिक्षा ठोठवली की तुम्हाला 50 वर्षाचा तुरुंगवास, तर त्याच न्यायालयात सावरकर कडाडले 50 वर्ष तुमचं तुम्ही तरी राहणार आहात का या देशात तेवढा काळ? म्हणजे आपणाला 50 वर्ष नव्हे तर नजीकच्या काळातच देश स्वतंत्र होणार याची त्यांना खात्री होती आणि तसंच घडलं. त्यांचा आशावाद बघा. या सर्व धर्म परिषदेने जगाच्या निर्देशनास दृष्टीस काही आणलं असेल तर ते हेच. तिनं अत्यंत सुंदर रीतीनं हे सिद्ध करून दिलं आहे की

नष्ट होतील, नामशेष होतील असं मनोरथ जर कोणी रचत असेल तर त्या अभाग्याची किवच केली पाहिजे. त्या बापड्याला मी अगदी स्पष्ट शब्दात समजून सांगतो, त्याच्यासारख्या लोकांनी किती अडथळे आणले तरी त्या सर्व अडथळ्यांना न जुमानता धर्माधर्माच्या ध्वजावर लवकरच लिहिलं जाईल, संघर्ष नको, परस्पर सहकार्य हवे. आत्मसात करा, विनाश करू नका. काय लिहिलेलं सांगताय ते? संघर्ष नको, सहकार्य हवे. आणि हे सर्वांनीच आत्मसात करा, विनाश करू नका. कलह नको, मैत्री हवी. अशांतता नको, शांती हवी. सुख नको, स्वास्थ्य हवं. असा त्यांचा तो दृढ विश्वास होता. 4 जुलै 1883 ते डिसेंबर 1876 सुमारे 3.5 वर्षाचं अमेरिका इंग्लंडमध्ये स्वामीजींचं वास्तव्य होतं. या कालखंडात 10 सप्टेंबर 1895, 5 डिसेंबर 1895, 15 एप्रिल 1896 आणि मे अखेर अशा 3 भेटी स्वामीजींनी इंग्लंडला दिल्या. 22 ऑक्टोबर 1895 पिकॅडिली सभागृह 1000 श्रोते हजर होते. पत्रकारांसमोर स्वामीजींनी आत्मज्ञान या विषयावर आपले विचार मांडायला सुरुवात केली. स्वामीजी तर एक शक्तिशाली वक्ता होते. इंग्लंडची कारखानदारी, इंग्लंडची उद्यमशीलता, इंग्लंडची शास्त्रीय शोधातील प्रगती आणि बुद्ध येशू ख्रिस्त यांच्या उक्ती निर्भीडता याची कठोर चर्चा त्यांनी केली. आणि मानव जातीचं हित कशात आहे, इंग्लंडची समृद्धी रक्तपिपासू युद्धवृत्तीतून आलेली आहे. अन्य धर्माबद्दल त्यांची असहिष्णुता याच्यावर त्यांनी तीव्र टीका प्रहार केला. या साऱ्या पोकळ आवडंबरावर गरीब हिंदू कधीच भुलणार नाहीत हेही त्यांनी ठणकावून सांगितलं. सर्व धर्म, सर्व संप्रदाय, सर्व पंथ आपले स्वातंत्र्य कायम ठेवून वेदांताचा उदार ज्ञान निधी आत्मसात करू शकतात. आमच्या वेदांतानी जे प्रचंड ज्ञान दिलेलं आहे त्याची अनुभूती घेऊ शकतात. यावर विश्वास ठेवा. माझ्या दिव्य चक्षूंना म्हणजे माझ्या डोळ्यांना समस्त पाश्चात्य जग एका ज्वालामुखीवर वसलेलं आहे. केव्हाही त्याचा भडका उडेल, संपूर्ण नाश होईल. सावध न झाला तर येत्या 50 वर्षात तुमचा विनाश अटळ आहे, अटळ आहे, अटळ आहे. पहा स्वामीजींची दूरदृष्टी. आजही आपण पाहतोय जगाने, त्यातल्या त्यात अमेरिका, रशिया, चीन, कोरिया या देशांनी प्रचंड वैज्ञानिक प्रगती केलेली आहे, परंतु स्वास्थ्य, मनशांती ही त्यांना शोधण्यासाठी भारतीय तत्वज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो. याच प्रवासात 27 वर्षीय मार्गारेट नोबेल प्रेमभंगाने खचलेली, मानसिक संतुलन गमावलेली तिची आणि स्वामीजींची भेट झाली. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाने, विचारांनी ती खूप प्रभावित झाली. स्वामीजींचं एकच वाक्य तिच्या मनाचं ठाव घेऊन गेलं, आम्ही न दुःखाच्या शोधात ना आम्ही सुखाच्या शोधात. आम्ही ना दुःखाच्या शोधात ना आम्ही सुखाच्या शोधात. आम्ही शोध करतोय फक्त मुक्तीचा. आम्ही शोध करतोय फक्त मुक्तीचा. तिची स्वामीजींच्या सर्व व्याख्यानांना आवर्जून उपस्थिती असे. 1 महिन्यानंतर तिनं स्वामीजींचा गुरु म्हणून स्वीकार केला आणि स्वामीजींनी तिचं नामकरण केलं भगिनी निवेदिता. मी तुम्हाला सांगितलं की 3 पुस्तकं या सिरीजमधली,
एक पुस्तक आहे दोन

डोळे शेजारी शेजारी त्यांचे गुरुदेव रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता. दुसरं पुस्तक आहे बिंब प्रतिबिंब रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. आणि तिसरं पुस्तक आहे संन्याशाची सावली. संन्यासी स्वामी विवेकानंद आणि त्यांची सावली भगिनी निवेदिता. बघा, एक पाश्चिमात्य स्त्री तरुणी स्वामीजींच्या व्याख्यानांना येते काय, तिचं हरवलेलं मन स्वास्थ्य तिला लाभतं काय आणि गुरु म्हणून तिचा ती स्वीकार करते काय, एवढंच नव्हे तर आपला देश, आपली मातृभूमी, आपला परिवार, आपली माणसं, आपलं नातं सगळं सगळं सोडून भारतासारख्या खंडप्राय देशात येते आणि स्वामीजींच्या पाठीमागे सावलीसारखी उभी राहते. जशी माणसाची सावली माणसाला सोडत नाही, तसंच भगिनी निवेदितांनी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या स्वामीजींची साथ सोडली नाही, स्वामीजींच्या विचाराची साथ सोडली नाही आणि भारतातच ती कार्य करत राहिली. आणि आजही निवेदितेच्या नावाने संघ परिवाराच्या बँका आहेत, पतपेढ्या आहेत, अगदी पिंपरीला सुद्धा आहे, पुण्यात सुद्धा आहे. भारतात तिने सर्वस्वाने स्वामीजीच्या कार्यात स्वतःला झोकवून दिलं. मी जी ग्रंथांची नावं सांगितली त्याचे लेखक होते चंद्रकांत खोत. स्वामीजींनी हा संदेश नुसत्या शब्दांच्या आवडंबरात न कथिता प्रत्यक्ष कृतीतून वेळोवेळी ठिकठिकाणी व्यक्त केलाय. कुठला सिद्धांत? आम्ही ना दुःखाच्या शोधात ना सुखाच्या शोधात, आम्ही आहोत शांतीच्या शोधात, आम्ही आहोत मुक्तीच्या शोधात. बेलूर मठ उभारणीच्या काळात काही संताल म्हणजे निम्न जातीचे, ज्याला आपण कनिष्ठ जात म्हणतो, अस्पृश्य जात म्हणतो, मजूर कामासाठी आलेले होते. त्यांची भोजनाची व्यवस्था स्वतः स्वामीजी बघत म्हणजे दुरून नाही बघत, स्वतः ते रांधत, स्वतः ते स्वयंपाक करत आणि त्यांनी रांधलेलं नुसतं भोजन बनवणे नाही तर ते थाळ्यांमध्ये वाढणं, ती ताटं स्वतः नेऊन त्यांच्या पुढे ठेवणं, अगत्याने त्यांना वाढणं, तृप्त होईपर्यंत त्यांना भोजन करणं आणि त्यानंतरच स्वामीजी भोजन करीत, त्या दरिद्रही नारायणांच्या सेवेने एक आत्मिक अक्षय अमर स्वरूपाचं समाधान त्यांना प्राप्त होईल. ज्या इंग्लंड इंग्रजांनी स्वामीजी बद्दलचा राग व्यक्त केला होता त्याच देशवासियांनी त्यांच्या स्वागतासाठी आपल्या अंतःकरणात नी विचारात एक प्रचंड उत्साह त्यांच्या अंतःकरणात आला आणि त्यांच्यासाठी त्यांनी स्वागतासाठी त्यांच्या चरणकमलांना खड्याचा स्पर्श होऊ नये म्हणून बिछायती अंथरल्या. इंग्लंड सोडताना ते म्हणतायत, मी निघून जाताच येथील कार्य ठप्प असे इंग्लंडवासियांना वाटते, पण मला मात्र तसे वाटत नाही, कारण माझा विश्वास माणसावर वस्तूवर नाही, माझा विश्वास प्रभू माझे एकमेव आश्रय भरोशाचं स्थान आहे. मी मात्र निमित्त आहे, माझेकडून कार्य करून घ्यायचं आहे म्हणून गुरुने पाठवलं, असं मार्गारेट नोबेल यांचं वाक्य आहे. सर्वात महत्वाचं भगिनी निवेदितची ही प्रतिक्रिया होती, ती त्यांची पटशिष्या होती, कारण तिने स्वामीजींच्या बरोबरच इंग्लंड सोडलं. आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की स्वामीजी आपलं कार्य आटोपून भारताकडे येण्यास निघणार आहेत. भारताकडे येण्यास निघताना एकाने खोचटपणे स्वामीजींना प्रश्न विचारलाच, काय स्वामीजी आता तुम्हाला ही प्रगतीने संपन्नतेने समृद्ध असलेली भूमी सोडताना वाईट वाटत असेल? त्याला स्वामीजींनी पटकन उत्तर दिलं, या ठिकाणी मी कसा राहिलो काय राहिलो 3.5 वर्ष ते मला माहिती आहे. माझा कणनकण शरीराचा आणि आयुष्याचा क्षणनक्षण माझ्या देशाबद्दल, माझ्या मातृभूमीबद्दल, माझ्या देशबांधवाबद्दल विचार करत होता आणि कधी नव्हे ती मला या भौतिक सुखातनं कधी सुटका होते आणि माझ्या देशाला मी कधी पोहोचतो याची तळमळ लागलेली आहे. बघा,
रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, परदेशात राहूनही सर्व भौतिक सुखांचा अनुभव पाहूनही आजही स्वामीजींचं मन आपल्या देशाकडे, आपल्या मायभूमीकडे, आपल्या देशवासियांकडे ओढ घेत होतं. ते भारतात कसे आले, त्यांचं देवदुर्लभ स्वागत कसं झालं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. पुनश्च तुम्हाला नम्र अभिवादन करतो. अशीच मला साथ द्या आणि असंच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करा आणि त्यांचं घोषवाक्य मनात बिंबवा, आनंदी रहा, आनंद लुटा. पुनश्च तुम्हाला अभिवादन, धन्यवाद.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोली माझी आई,
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुट.
4: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: मेजोरिटी पीपल सिर्फ अगर अपने जीवन और अपने मन की एक्सरे करनी है उस क्षण चेक करें जब सुबह उठते हैं। अगर सुबह उठते ही फर्स्ट थॉट आती है कि मुझे थोड़ा और सोना है, इसका मतलब मेरी जो 6 घंटे की 8 घंटे की नींद थी मेरी उसमें रेस्ट और रिचार्जिंग नहीं हुई। क्यों नहीं हुई? शरीर सो रहा था लेकिन मन अभी भी कंटिन्यूअसली चल रहा था। मन की बात का समाधान नहीं मिला उसको। अब हमारा मन अगर उसको उसकी बात का समाधान नहीं मिलता है तो वो 5 दिन नहीं 5 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ, 50 साल चल सकता है उस प्रॉब्लम के साथ। और अगर फिर भी समाधान नहीं मिला तो आत्मा शरीर छोड़ेगी, दूसरा शरीर लेगी और वो ही सोच और संस्कार अपने साथ लेकर जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। आपल्या सर्वांना माहित आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध सुरू झालेलं आहे। सीमेवर आपले सर्व जवान हे त्यांना चोख प्रतिउत्तर देत आहेत। यावेळी आपल्या सर्वांची अशी जबाबदारी आहे की कोणत्याही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणतीही अशी पोस्ट शेअर करू नका किंवा अशी कोणतीही पोस्ट स्वतःच्या स्टेटसला स्वतःच्या प्रोफाईलला पोस्ट करू नका की जेणेकरून वातावरण पॅनिक होईल, ज्यामुळे समाजामध्ये तेढ वाढेल, ज्यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका होईल। आपण त्या सर्व सैनिकांसोबत आहोत जे सैनिक सीमेवर लढता लढता शहीद झालेले आहेत, त्यांना आपण विनम्र अशी आदरांजली व्यक्त करत आहोत। आणि जे आपल्यासाठी आपण रात्री झोपलेलो असतो परंतु आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून की आपण रात्री सुखाची झोप घेतोय परंतु ते सैन्य शत्रू विरुद्ध सीमेवर आपल्यासाठी लढतंय। चला तर आपल्या एकजुटीचा परिचय देऊया आणि आपण त्या शूर सैनिकांसोबत उभे राहूया। सोशल मीडियावरील कोणत्याही खोट्या गोष्टी, खोट्या अपवा या सर्व गोष्टींना बाजूला सारूया, एकजुटीने आपण शत्रूचा मुकाबला करूया। श्रोते हो, आजच्या शो कडे आपण वळणार आहोत आणि आजचा जो शो आहे त्या शोच्या अनुषंगानं आपण आजच्या शोला सुरुवात करतोय। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। आणि आपल्याला माहित आहे की शब्द किती अनमोल असतात। शब्द म्हणजे तरी काय असतं? तर शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपल्याला माहित आहे की आपला रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM जो ज्याचं टॅगलाईन आहे की आनंदी रहा, आनंद लुटा, आणि आजच्या शोच्या अनुषंगानं आपण जो विषय दिलेला होता की आठवते का तुला, आणि एक प्रश्नचिन्ह दिलेलं होतं, आपण एक प्रश्न विचारलेला होता की आठवते का तुला। आणि खरंच आठवण्यासारखं खूप काही असतं, नाही का? साठवण्यासारखं खूप काही असतं आणि त्याला जीवनामध्ये मालण्यासारखं सुद्धा खूप काही असतं। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की आठवण्यासारखं तसं बरंच काही असतं, आठवण्यासारखं तसं बरंच काही असतं, पण ते ओळीत सगळं मांडता येत नाही। माझ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की आठवण्यासारखं तसं बरंच काही असतं, पण ते ओळीत सगळं मांडता येत नाही। तुझ्या भेटीसाठी मन बंड करत, तुझ्या भेटीसाठी मन बंड करतं, स्वतःशी मात्र भांडता येत नाही, स्वतःशी मात्र भांडता येत नाही। तर ही ओढ, ही अनावरता आणि भेटीसाठी बंड करणारं मन याबद्दलची माझी ही चारोळी होती। आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की दरवेळी वाटतं काहीतरी हरवलंय, दरवेळी वाटतं काहीतरी हरवलंय तुला भेटून माघारी निघताना, दरवेळी वाटतं काहीतरी हरवलंय तुला भेटून माघारी निघताना, सुन्या सुन्या भासतात सगळ्या वाटा, सुन्या सुन्या भासतात सगळ्या वाटा, आठवणीने मागे वळून पाहताना, आठवणीने मागे वळून पाहताना। तर ही माझी एक दुसरी चारोळी होती श्रोते हो। आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोची सुरुवात करतोय आणि एका सुंदर अप्रतिम अशा चारोळीने आपल्या शोची सुरुवात होते, जी आपल्याला पाठवलेली आहे सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून। सर लिहितायत की सांग आठवते का तुला आपली ती पहिली भेट, सांग आठवते का तुला आपली ती पहिली भेट, तुला पाहता क्षणी तू, तुला पाहता क्षणी तू, काळजाला भिडली थेट, काळजाला भिडली थेट, काळजाला भिडली थेट, भिडली थेट, वाह वाह। तर ती पहिली भेट आणि तुला पाहिलं आणि तू काळजाला भिडलीस, सचिन कमल गणपतराव मुळे सरांची परभणी येथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो। आणि या अप्रतिम अशा रचनेमध्ये सरांनी पहिल्या भेटीचं जे वर्णन आहे ते खूप अप्रतिमरित्या केलेलं आहे।

0: शिवाजी की तलवार है, लावणी बेमिसाल है, टेक्नोलॉजी के साथ संस्कार है। मराठी करती स्वागत हर भाषा का, यहाँ भूमि अपनाती हर त्योहार है। सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून। रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून एक सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे आणि मॅडमनी लिहिलंय की आठवते का तुला प्रेमाची देवघेव, आठवते का तुला प्रेमाची देवघेव, आणा भाका प्रेम पत्रे आणि निरोप, आणा भाका प्रेम पत्रे आणि निरोप, आता राहिल्या स्वप्नागत आठवणी, आता राहिल्या स्वप्नागत आठवणी, गेले उडुनी ते सोनेरी दिन, गेले उडुनी ते सोनेरी दिन। वाह, तर प्रेमाची देवाणघेवाण त्या अनाभाका ती प्रेम पत्रे आणि ते निरोप, त्या सगळ्या आता आठवणी राहिलेल्या आहेत आणि ते सोनेरी दिवस जे आहेत ते उडून गेलेले आहेत, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मंगला चौरे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। सौ मंगला चौरे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की आठवते का तुला ती आपली पहिली भेट, आठवते का तुला ती आपली पहिली भेट, झालं नव्हतं आपल्यात बोलणं नीट, झालं नव्हतं आपल्यात बोलणं नीट, काय होतं ते वादळ, बसली दोघांनाही त्याची झळ, काय होतं ते वादळ, बसली दोघांनाही त्याची झळ, का धरलास हा अबोला, का धरलास हा अबोला, किती हा वेळ वाया गेला, किती हा वेळ वाया गेला। तर अबोला धरल्यामुळं वेळ वाया गेलेला जो वेळ आहे तो मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे की आपल्यात बोलणं सुद्धा नीट झालेलं नव्हतं, ती आपली पहिली भेट होती आणि एक असं वादळ आलं की ज्याची झळ दोघांनाही बसली। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेली ही कविता होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून। सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय, आठवते का रे तुला आपली पहिली नजरा नजर, आठवते का रे तुला आपली पहिली नजरा नजर, आयुष्याचं माझं व्यापून टाकले तू, आयुष्याचं माझं व्यापून टाकले तू, झाला तूच माझा हमसफर, झाला तूच माझा हमसफर। तर ती पहिली भेट आणि आयुष्य व्यापून टाकून हमसफर झालेला तो मॅडमनी अप्रतिमरित्या त्यांच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री रमेश रामचंद्र मुळेसरांनी लिहिले चाकण जिल्हा पुणे इथून। श्री रमेश रामचंद्र मुळेसर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे इथून। आणि सरांनी लिहिलंय की तिन्ही सांज झालेली मावळतीची सूर्यकिरणे सागरात समावलेली। वाह, तिन्ही सांज झालेली मावळतीची सूर्यकिरणे सागरात समावलेली, आठवते का तुला तुझी माझी पहिली भेट सागर किनारी झालेली, आठवते का तुझी माझी पहिली भेट सागर किनारी झालेली, आठवते का तुला तुझी माझी पहिली भेट सागर किनारी झालेली। तर मावळतीची ती सूर्यकिरणे, तिन्ही सांज आणि तुझी माझी पहिली भेट, सोबतीला तो सागरी किनारा, तर त्या पहिल्या भेटीचं सुंदर असं वर्णन सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले प्रीतीची स्निग्ध वात या शीर्षकाली मॅडम लिहित आहेत की आठवते का तुला प्रिय पुनवेची ती चांदरात, वा आठवते का तुला प्रिय पुनवेची ती चांदरात, उजळवणारी अंतरी प्रीतीची स्निग्ध वात, उजळवणारी अंतरी प्रीतीची स्निग्ध वात, तुझे अन माझे अबोल भाव नैनांच्या दिठीत, तुझे अन माझे अबोल भाव नैनांच्या दिठीत, ओसंडणारे अंतरंगाचे स्पंदन, ओसंडणारे अंतरंगाचे स्पंदन, अधीरते मिठीत, अधीरते मिठीत। वाह वाह, ते पुनवेची ती चांद्रा आठवायला लावणारी आणि उजळणारी अंतरी प्रीतीची स्निग्ध वात मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मेहमुदा शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्रीक्षेत्र देहूगाव पुणे येथून। मेहमुदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने लिहिले श्रीक्षेत्र देहूगाव पुणे येथून सुंदर क्षण या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की आठवते का सख्या तुला आयुष्याचे सुंदर क्षण, आठवते का सख्या तुला आयुष्याचे सुंदर क्षण, प्रीतीच्या झुल्यावर झुलणारे स्वच्छंदी मन, प्रीतीच्या झुल्यावर झुलणारे स्वच्छंदी मन, वाह वाह। तर खूपच अप्रतिम अशी ही रचना होती की तुला सुंदर क्षण ते आठवतात का जेव्हा प्रीतीच्या झुल्यावर स्वच्छंदी मन झुलत होत? खूप सुंदर अशी ही रचना होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्कम येथून। संजय सांगोलकर सरांनी कर्कम येथून लिहिलंय की आठवते का तुला तुझ्या हातचा घास, आठवते का तुला तुझ्या हातचा घास, अमृताहुनी गोड वाटे, अमृताहुनी गोड वाटे, आठवणीने कोंडतो ग श्वास, आठवणीने कोंडतो ग श्वास, वाह वाह। तर तुझ्या हातचा घास आणि त्या घासाच्या आठवणीनं श्वास कोंडतोय, खूप अप्रतिम धैर्य असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सूरज संदीप अनुभवने सर लिहित आहेत देवगड सिंधुदुर्ग येथून। सूरज संदीप अनुभवने सरांनी देवगड सिंधुदुर्ग येथून लिहिलंय भावुक मनाचा कवी या नावाने सर लिहितात की आठवते का ग तुला आपली निशब्द निस्वार्थी पहिली भेट, वाह। आठवते का ग तुला आपली निशब्द निस्वार्थी पहिली भेट आणि त्या दिवशी माझी लक्ष्मी असा केलेला प्रपोज थेट, आणि त्या दिवशी माझी लक्ष्मी असा केलेला प्रपोज थेट, असा केलेला प्रपोज थेट, वाह। तर ती भेट निशब्द होती, ती भेट निस्वार्थी होती आणि त्या निस्वार्थ भेटीमध्ये मी तुला माझी लक्ष्मी मानून तुला मी साथ घातली होती प्रेमाची। या अनुषंगाची सुंदर आणि अप्रतिम अशी रचना सरांची होती। पुढच्या एका रचनेमध्ये गायत्री सोमवंशी मॅडम लिहित आहेत वारजे पुणे येथून। गायत्री सोमवंशी मॅडम यांनी वारजे पुणे येथून लिहिलंय की आठवते का तुला शोधणार होता तू काही, वाह। आठवते का तुला शोधणार होता तू काही, शांत तेवणाऱ्या या नजरेत तुझ्या प्रेमाची ग्वाही, शांत तेवणाऱ्या या नजरेत तुझ्या प्रेमाची ग्वाही, वेदनेच्या तिजोरीला लावलेल्या कुलपाची चावी, वेदनेच्या तिजोरीला लावलेल्या कुलपाची चावी, वेदनेच्या तिजोरीला लावलेल्या कुलपाची चावी, शोधणार सांग कशी हरवलेल्या क्षणांची नोंदी, शोधणार सांग कशी हरवलेल्या क्षणांच्या नोंदी, हरवलेल्या क्षणांच्या नोंदी, वाह वाह। तर कशी शोधणार मी हरवलेल्या क्षणांच्या नोंदी? आणि अगदी खराय श्रोते हो, की जेव्हा क्षण हरवतात तेव्हा त्याच्या नोंदी शोधणं हे खूप अवघड असतं नाही, कारण बऱ्याच वेळा आपण त्या नोंदी ठेवत नाही। ते क्षण खूप हळवे असतात, ते क्षण खूप सुंदर असतात, ते क्षण खूप गोजिरे असतात, ते क्षण खूप हवे हवेसे असतात, ते क्षण ज्यांना पुन्हा पुन्हा आपण उजळावं उघडावं असं वाटत असतं, परंतु ते क्षण हरवलेले असतात आणि त्याच्या नोंदी आपल्याकडे नसतात, नाही का? तर या हरवलेल्या क्षणांच्या नोंदी कशा शोधायच्या या अनुषंगानं प्रश्न विचारणारी मॅडमची अप्रतिम अशी रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये दत्ता मोरजकर सरांनी मोरजकर सर लिहित आहेत किशोर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। सरांनी लिहिले की कुठे गेली तुझी आवड चांदण्यांची, कुठे गेली तुझी आवड चांदण्यांची आणि कुठे गेली तुझी सवड कवितांची, क्या बात आहे। कुठे गेली तुझी आवड चांदण्यांची आणि कुठे गेली तुझी सवड कवितांची, आठव जरा ते खळाळते निर्झर, आठव जरा ते खळाळते निर्झर आणि आठवते का ओढ त्या गर्द सावलीची, आणि आठवते का ओढ त्या गर्द सावलीची, त्या गर्द सावलीची, क्या बात आहे क्या बात आहे। ते खळाळते निर्झर आठव, ती अनावर अशी ओढ आठव आणि ती गर्द सावलीची जी ओढ आहे ती आज सुद्धा खुणावते। तर खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: अपने आप को देखें एंड प्रिपेयर माइसेल्फ फॉर टुडे। आज सारा दिन में बातें आएंगी, लोग कुछ कुछ ऐसा करेंगे या कहेंगे which will not be according to the way I want them to be. आज सारा दिन awareness and checking, कौन ज्यादा powerful है, बातें, situations or me, किसका प्रभाव किस पर पड़ता है। आज सारा दिन सिर्फ चेकिंग, बात आई बात गई, मुझ पर उसका कितना प्रभाव पड़ा। दिस इज माई चेकिंग फॉर टुडे।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारुळ्यांचा शो। पुढच्या रचनेकडे वळूयात। अपर्णा राजेश परदेशी मॅडम लिहितात नाशिकेतून। अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय की आठवते का सख्या तुला बागेतली ती पहिली भेट, अबोल नजरेतून व्यक्त होत तू काळचा शिरला थेट। आठवते का तुला आपल्या बागेतली ती पहिली भेट, अबोल नजरेतून व्यक्त होत तू काळजात शिरला थेट। आठवत असेल ना तुला ही विखुरलेल्या प्रेमाची निशाणी। वाह, आठवत असेल ना तुला ही विखुरलेल्या प्रेमाची निशाणी, बागेतच लिहिली गेली नंतर आपल्या विरहाची कहाणी। बागेतच लिहिली गेली नंतर आपल्या विरहाची कहाणी, आपल्या विरहाची कहाणी। वाह वाह, तर आपली पहिली भेट जी अभोल नजरेतून व्यक्त होणारी होती, ज्यामुळे काळसाचा ठाव घेतलेला होता आणि त्यामध्ये प्रेम विखुरलं आणि बागेमध्ये विरहाची कहाणी लिहिली गेली। खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये आरती मेत्रे मॅडम लिहित आहेत कर्कमेतून। आरती मेत्रे मॅडम यांनी कर्कमेतून सुंदर अशा चारोळीमध्ये लिहिलंय की आठवते का तुला सखे बालपणीची ती गंमत खेळत। आठवते का तुला सखे बालपणाची ती गंमत खेळत, किती सुंदर शब्दात वर्णन। आपण रुसत हसत बागडत, आपण रुसत हसत बागडत, रुसत हसत बागडत। तर बालपणीची जी गंमत असते ती आपल्या मित्र मैत्रिणी यांच्या सोबत जे सुंदर असे क्षण असतात, त्या सुंदर अशा क्षणांना, त्या आठवणींना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका कवितेमध्ये काव्य प्रतिभा या नावाने मॅडम लिहित आहेत प्रतिभा महादेव चौगले मॅडम। प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले की आठवते का तुला पहिल्या पावसाची सर, मृदगंध ओल्या मातीचा थेंब साचलेले ओंझळवर। वा, आठवते का तुला पहिल्या पावसाची सर, मृदगंध ओल्या मातीचा थेंब साचलेले ओंझळवर। सरीवर सर झेलताना अंगणात वेचल्या गारा, सरीवर सर झेलताना अंगणात वेचल्या गारा, धरेची तृष्णा शमवताना, धरेची तृष्णा शमवताना, बरसल्या ग्रीष्माच्या धारा, बरसल्या ग्रीष्माच्या धारा। क्या बात है, क्या बात। वाह, तर ती पावसाची पहिली सर, ओल्या मातीचा मृदगंध आणि ओंझळवर साचलेले थेंब। खूप अप्रतिम सुंदर पावसातली पहिली भेट मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ आरती राजूरकर मॅडम लिहित आहेत खरांगणा वर्धा येथून। सौ आरती राजूरकर मॅडम यांनी खरांगणा वर्धा येथून लिहिलंय की आठवते का तुला आपला जमलेला मेळ, तुझ्या माझ्या भावनांचा नव्याने रंगलेला खेळ। वा, आठवते का तुला आपला जमलेला मेळ, तुझ्या माझ्या भावनांचा नव्याने रंगलेला खेळ। आठवते मला अजूनही तुझी ती व्याकुळ नजर, आठवते मला अजूनही तुझी ती व्याकुळ नजर, आणि नजरेचा वार होता, आणि नजरेचा वार होता, थरथरणारे माझे आधार, थरथरणारे माझे आधार, थरथरणारे माझे आधार। वाह वाह, तर खूपच अप्रतिम रचना होती की आपला मेळ जमलेला, भावनांचा खेळ रंगलेला आणि व्याकुळलेली नजर, त्या नजरेचा वार होतात, थरथरलेले ते अधर। खूप अप्रतिम रचना। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये रोहिणी अग्निहोत्री मॅडम लिहित आहेत स्वप्नील कळ्या या नावाने पुणे इथून। रोहिणी अग्निहोत्री मॅडम यांनी स्वप्नील कळ्या या नावाने पुणे इथून लिहिलंय की सखया आठवते का रे तुला, सखया आठवते का रे तुला, एकदाच मला लाल गुलाबाचे फूल देऊन तू गेला। सखया आठवते का रे तुला, एकदाच मला लाल गुलाबाचे फूल देऊन तू गेला, आठवणी मनावर कोरून माझ्या कायमच, आठवणी मनावर कोरून माझ्या कायमच, जन्मोजन्मीचा अनुबंध माझ्याशी तू जोडला, जन्मोजन्मीचा अनुबंध माझ्याशी तू जोडला, आठवतात का तुला तरुतळीच्या सुगंध स्मृती, आठवतात का तुला तरुतळीच्या सुगंधी स्मृती, साथ एकमेकांची, साथ एकमेकांची जन्मभराचे झालो सखे सोबती, वा जन्मभराचे झालो सखे सोबती, विसरू कशी एक एक क्षण, विसरू कशी एक एक क्षण, केली तुझवर अतूट प्रीती, केली तुझवर अतूट प्रीती, वाटे मजला विसावू आता, वाटे मजला विसावू आता, जरा या वळणावरती, जरा या वळणावरती, जरा या वळणावरती, वाह वाह क्या वाटत। तर एकदा तू गुलाबाचं फूल दिलं आणि आठवणी मनावर कोरून तू जन्माचा अनुबंध असा बांधला, खूप अप्रतिम सुंदर जीवनाचं प्रवास वर्णन, पहिल्या भेटीपासून ते जीवनाच्या या टप्प्यावर वळणावर विसावण्यापर्यंतच वर्णन मॅडमनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये नागरत्ना कुरतरकर मॅडम लिहिते फोंडा गोवा इथून। नागरत्ना कुरतरकर मॅडम यांनी फोंडा गोवा इथून लिहिले स्मृतींच्या जुल्यावर या शीर्षकाखाली की स्मृतींच्या जुल्यावर जुलायाचे एक एक स्मृतीत रमायचे, वा स्मृतीच्या जुल्यावर जुलायचे एक एक स्मृतीत रमायचे, बालपणीच्या त्या नाजूक स्मृती आठवते का तुला वाट पाहायचे, आठवते का तुला वाट पाहायचे, एक एक रील आठवती शाळेतल्या त्या उन्हाळ किती, एक एक रील आठवती शाळेतल्या त्या उन्हाळ किती, गप्पा गोष्टींनी मजाच येती, खोड्या काढण्यात माहिर होती, खोड्या काढण्यात माहिर होती, खोड्या काढण्यात माहिर होती, वाह वाह। तर स्मृतींच्या झुल्यावर झुलताना त्या स्मृतीमध्ये आपण रमून जातो, बालपणीच्या त्या आठवणी, शाळेतल्या त्या गोष्टी, ह्या सर्वांमुळं चेहऱ्यावर एक हसू खुलतं नाही का। खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये संगीता मेहता मॅडम लिहित आहेत मधुमक्षिका नावाने पुणे इथून। संगीता मेहता मॅडम यांनी मधुमक्षिका या नावाने लिहिले पुणे इथून। मॅडम लिहित आहेत आठवेल का तुला राधे राधे या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिले की कालिंदी साक्षी ती लहरी वरती खेळवी सूर पाव्याचे, कालिंदी साक्षी ती लहरी वरती खेळवी सूर पाव्याचे, वेळूत घुमती ताना गोप गोपिका ही दिवाणी ते स्वरांची, वा झाली की ग कैद सावळ्याच्या डोळ्यात छबी तुझी हसरी, आठवते का तुझ कदंबाची फांदी मुकुंदाची सावली नाचली, तो वनमाळी दुरस्त तू वैजयंती माला रूपे त्याच्या जवळी, तो वनमाळी दुरस्त तू वैजयंती माला रूपे त्याच्या जवळी, चल तयारी तर झाली परतून भेटीची गुंपलीच ना बकुळी, वा वा चल तयारी तर झाली परतून भेटीची गुंफळीच ना बकुळी, तो भक्तांचा युगे युगे भुकेला, तो भक्तांचा युगे युगे भुकेला। आणि मॅडम पुढे असं लिहित आहेत की तहानलेला प्रीतीचा भक्तीचा सवय हवी तुझला, वाटून घे सगळ्यांच वे ढंग न्यारा त्याचा, सवय हवी तुझला वाटून घे सगळ्यांच वे ढंग न्यारा त्याचा, ढंग न्यारा त्याचा, क्या बात क्या बात, वाह वाह। आणि खरंय की आठवते का तुझ कदंबाची फांदी मुकुंदाची सावली नाचली, आणि आठवेल का तुला राधे राधे या शीर्षकाखालील ही अप्रतिम कृष्ण भक्तीची, कृष्ण ओळीची खूप अप्रतिम सुंदर अशी कविता होती। आणि पुढच्या एका कवितेत दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये रेखा विद्याधर कापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून। रेखा विद्याधर टापरे मैडम यांनी भोर पुणेतून लिहिले. मॅडम लिहित आहे पहिल्या चारोळीमध्ये की आठवते मला अंतरंगातली छान अशी एक चारोळी. आठवते मला अंतरंगातली छान अशी एक चारोळी. स्वप्नात येऊन मी तुला दिली होती एक आरोळी. स्वप्नात येऊन मी तुला दिली होती एक आरोळी. वा वा. तर स्वप्नात जाऊन दिलेली आरोळी या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेली होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की आठवते का तुला माझी मनातली एक छान कविता. आठवते का तुला माझी मनातली एक छान कविता. दिला होता हातात हात मी त्यासाठी लिहिली मी कविता. दिला होता हातात हात मी त्यासाठी लिहिली मी कविता. मी कविता. वा. तर अप्रतिम प्रेमाचे अतूट बंधन सांगणारी ही सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ स्मिता रेखडे मॅडम लिहित आहेत नागपूर इथून. सौ स्मिता रेखडे मॅडम यांनी नागपूर इथून लिहिलंय की सुखद वाट गवसता पाऊल वाटेवरी झुरता झुरता मन होई उधान वाऱ्याची. सुखद वाट गवसता पाऊल वाटेवरी झुरता झुरता मन होई उधान वाऱ्याचे. मनाच्या अथांग तळाशी आशेच्या सरी त्या वाट आहे. मनाच्या अथांग तळाशी आशेच्या सरी. आठवते का तुला क्षण मोरपंखी फुलोऱ्याचे. आठवते का तुला क्षण मोरपंखी फुलोऱ्याचे. मोरपंखी फुलोऱ्याचे. फुलोऱ्याचे. वा वा. तर मनाच्या अथांग तळाशी आशेच्या सरी आहे. आणि तुला मोरपंखी फुलोऱ्याचे क्षण आठवतात का. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटकेतून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटकेतून लिहिलंय की सख्या आठवते का तुला ते आपलं खट्याळ बोलणे. माझ्या प्रत्येक विनोदावर तुझ तेरे खोडकर हसणे. सख्या आठवते का तुला ते आपलं खट्याळ बोलणे. माझ्या प्रत्येक विनोदावर तुझे तेरे खोड कर हसणे. छोट्या छोट्या गोष्टीवर तुझं ते मुद्दामच रागवणे. छोट्या छोट्या गोष्टीवर तुझं ते मुद्दामच रागवणे. चिडून कधी कधी तेरे माझ्यापासून हळूच दुरावणे. माझ्यापासून हळूच दुरावणे. तर प्रेमामधली नोकछोक मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली आहे की खट्याळ बोलणं, विनोदावर खोडकरपणे हसणं, कधी रागावणं. आणि हे तर प्रेमाचे रंग असतात नाही का श्रोते हो. की कधी सुख कधी दुःख, कधी ऊन कधी सावली, आणि कधी हसणं तर कधी रडणं, कधी प्रेम कधी विरह. आणि या सर्वांना आठवत आठवत आपल्या सख्या सोबतींना सोबत घेत घेत हा जीवनाचा प्रवास करायचा असतो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर इथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर इथून लिहिलंय की आठवते का तुला पावसाने केलेले आपणास ओले चिंब. आठवते का तुला पावसाने केलेले आपणास ओले चिंब. कितीही रागावलेले असला तरी बालिशपणावर हसायचाच खुदकर. कितीही रागावलेले असला तरी बालिशपणावर हसायचाच खुदकर. आठवते का तुला तू पाहिले पहिले गायलेले प्रेमगीत. आठवते का तुला तू पहिले गायलेले प्रेमगीत. त्या गीताने आलेले अश्रू. त्या गीताने आलेले अश्रू. आणि आपली ती शेवटची भेट. आणि आपली ती शेवटची भेट. आणि काळाने घातलेला शेवटचा घात. आणि काळाने घातलेला शेवटचा घात. वा. तर पावसानं ओलाचिंब केल्यानंतर रागावलेलं असताना सुद्धा खुदकन आलेला हसू. त्या बालिशपणावर आलेला हसू. आणि ज्याच्यासाठी प्रेमगीत गायलं आणि त्या व्यक्तीनंही ते अप्रिशिएट केलं अशा जिवलत अशा व्यक्तीचा दुरावा हा कशा पद्धतीने येतो याबद्दल मॅडमनी शेवटच्या चार ओळीमध्ये अप्रतिम शब्दांकन केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महम्मदपूर यवतमाळ इथून. सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महम्मदपूर यवतमाळ इथून लिहिलंय की आठवते का तुला आपण भेटलो तो क्षण. आठवते का तुला आपण भेटलो तो क्षण. चंद्राच्या शीतल छायेत बेधुंद होतो दोघेही जण. चंद्राच्या शीतल छायेत बेधुंद होतो दोघेही जण. जातक पक्षाप्रमाणे ओढ होती तुझ्या प्रत्येक श्वासात. सातक पक्षाप्रमाणे ओढ होती तुझ्या प्रत्येक श्वासात, बाळली तुझ्या शब्दावर, बाळली तुझ्या शब्दावर, खेळ खेळला नियतीने प्रेमात, खेळ खेळला नियतीने प्रेमात। वा चंद्राच्या शीतल छायेमध्ये बेधुंद झालेले ते दोघे, की त्यांची सुंदर अशी भेट। तर श्रोते हो, भाळली तुझ्या शब्दांवर, खेळ खेळला नियतीने प्रेमात, तर ही अप्रतिम शब्दरचना। आणि श्रोते हो, एक भेटूया का छोट्याशा ब्रेक नंतर तुमच्या आवडीच्या शो मध्ये, म्हणजे हा खेळ शब्दांचा या कविता व चावड्यांच्या शो मध्ये। आनंदी राहा।

0: खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहितायत माटुंगा येतो। ज्यामध्ये नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत पहिली प्रेत शीर्षकाखाली की आठवते का तुला सख्या पावसातली ती आपली ती भेट आपली, आठवते का तुला सख्या पावसातली ती भेट आपली, विसरूनी गेलास जरी मी मात्र ती मनात जपली, विसरूनी तू गेलास जरी मी मात्र ती मनात जपली, श्वासात अजूनही दरवळतो धुंदतो मृदगंध मातीचा, श्वासात अजूनही दरवळतो धुंदतो मृदगंध मातीचा, आठवतो का तुला सख्या स्पर्शतो पहिल्या प्रीतीचा, आठवतो का तुला सख्या स्पर्शतो पहिल्या प्रीतीचा। वाह वाह, तर आठवते का तुला सख्या पावसातली ती भेट आपली, विसरूनी तू गेलास जरी मी मात्र ती मनात जपली। वाह, श्वासात अजूनही दरवळतो धुंदतो मृदगंध मातीचा, आठवतो का तुला सख्या स्पर्शतो पहिल्या प्रीतीचा, तर पहिली प्रीत ज्याचा तो स्पर्श आणि मातीचा मृदगंध। खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मंगेश मनोहर रेडीज सरांनी घाटीवळे रत्नागिरी येथून लिहिलंय। मंगेश मनोहर रेडीज सर लिहितायत घाटीवळे रत्नागिरी येथून। सरांनी लिहिलंय की आठवते का तुला जेव्हा आपले प्रेम जुळले तेव्हा आपण शपथ घेतली होती आणि तेव्हाच लग्न करायचे ठरवले। पहिल्या चारोळीमध्ये सर लिहितायत की आठवते का तुला जेव्हा आपले प्रेम जुळले तेव्हा आपण शपथ घेतली होती आणि तेव्हाच लग्न करायचे ठरवले। वाह, तर पहिल्या भेटीत लग्न करायचं ठरवलेलं होतं। अतिशय अप्रतिम अशी ही भावना होती। आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की आठवते का तुला जेव्हा माझ्या हाताला खरचटले होते, आठवते का तुला जेव्हा माझ्या हाताला खरचटले होते, तुझ्या हृदयाला खूप वेदना झाल्या होत्या, आजही ते दिवस आठवले की मन भरून येतं, आजही ते दिवस आठवले की मन भरून येतं। आणि प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे देणं भरभरून असं देणं, आणि प्रेम म्हणजे निस्वार्थ। नायिका श्रोते हो, आणि या निस्वार्थी प्रेमाच्या या अप्रतिम अशा दोन चारोळ्या होत्या। आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। सौ शिल्पा संतोष कुंभार मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिलंय की आठवते का तुला माझ्या सानुल्या फुला, आठवते का तुला माझ्या सानुल्या फुला, माझ्या उदरी झाला जन्म तुझा चिमुकल्या, उदरी झाला जन्म तुझा चिमुकल्या, आठवते का तुला माझ्या सानुल्या फुला, माझ्या उदरी झाला जन्म तुझा चिमुकल्या। तर बाळाला उद्देशून मॅडमनी अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या आपण दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। सौ वैजयंती विकास गहूकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा, आठवते का तुला झुकलेल्या त्या माझ्या नजरा, हवा हवासा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा, हवा हवासा तो तुझा स्पर्श प्रेमाचा सुखावणारा। वाह, तर अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी ही चारोळी। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की सजवलेल्या स्वप्नांचा क्षण आठवतो का तुला, सजवलेल्या स्वप्नांचा क्षण आठवतो का तुला, तुझे ते प्रेम शब्द आज फिरूनी आठवते बघ मला, तुझे ते प्रेम शब्द आज फिरूनी आठवते बघ मला, फिरूनी आठवते बघ मला। वाह वाह, तर खूप अप्रतिम सुंदर अशा या दोन्ही प्रेम चारोळ्या होत्या। पुढच्या आपण दोन प्रेम चारोळ्यांकडे वळूयात, आणि ज्यामध्ये मोहिनीराज होन सरांनी राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून लिहिले। मोहिनीराज होन सर लिहित आहेत राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथून। सरांनी पहिल्या चारोळीत लिहिले की शांत सागरी किनाऱ्याची आजही चाहूल लागते मला, किती छान वाटायचे तेव्हा, आठवते का तुला, शांत सागरी किनाऱ्याची आजही चाहूल लागते मला, किती छान वाटायचे तेव्हा, आठवते का तुला, आठवते का तुला। वाह वाह, आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की निंबोनीच्या झाडाखाली तू प्रेमाने बोलावले मला, निंबोनीच्या झाडाखाली तू प्रेमाने बोलावले मला, पण तू तिथे आलीच नाही, अगं आठवते का तुला, पण तू तिथे आलीच नाही, अगं आठवते का तुला, अगं आठवते का तुला? वाह वाह, तर प्रेम आणि प्रेमभाव या दोन्हींचा संगम असलेल्या या दोन चारोळ्या आणि पुढच्या आपण एका अप्रतिम कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौविद्या मलवडकर मॅडम लिहित आहेत विद्याराणी या नावाने तारगाव सातारा येथून. सौविद्या मलवडकर मॅडम यांनी विद्याराणी या नावाने तारगाव सातारा येथून लिहिले. मॅडम लिहित आहेत की आठवते का तुला या शीर्षकाखाली की आठवते का तुला पहिल्यांदा भेटणे तो हातात हात घेताच त्या कळीचं उमलणे. वा, आठवते का तुला पहिल्यांदा भेटणे तू हातात हात घेताच त्या कळीचे उमलणे. कित्येक वर्षाची जुनी ओळख वाटली मला, कित्येक वर्षाची जुनी ओळख वाटली मला, धुंदावते मन आजही तुझ्यातील आठवण कला, तुझ्यातील आठवण कला. वाह वाह, तर जुनी भेट वाटली जेव्हा तुला पहिल्यांदा भेटली. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रदीप पाटील सर लिहितात गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथून. प्रदीप पाटील सरांनी गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथून लिहिले की आठवते का तुला जेव्हा समजायला लागले आपल्याला, डोळ्यात भाव उमटला काळ सरसर नुसता बघण्यात गेला. आठवते का तुला जेव्हा समजायला लागले आपल्याला, डोळ्यात भाव उमटला काळ सरसर नुसत बघण्यात गेला. बघत बघत झालो मोठे, तुझही झालं लग्न माझही झालं. तुझही झालं लग्न माझही झालं. जगलो मनानं एकटे एकटे नुसतच बघत प्रेम केलं. वाह, जगलो मनानं एकटे एकटे नुसतच बघत प्रेम केलं. आयुष्य असंच वाट पाहण्यात गेलं. आयुष्य असंच वाट पाहण्यात गेलं. असंच वाट पाहण्यात गेलं. आठवते का तुला जेव्हा समजायला लागले आपल्याला, डोळ्यात भाव उमटला आणि काळ सरसर नुसता बघण्यात गेला. वाह वाह वाह, तर उत्कट प्रेमाचे आविष्कार म्हणणारी सरांची ही खूप भावस्पर्शी अशी रचना होती. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया. भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी सोलापूर येथून लिहिले की सर्व साक्षीने घडली भेट आपली पहिली तू पाहताना नजर माझी झुकली. सर्व साक्षीने घडली भेट आपली पहिली तू पाहताना नजर माझी झुकली. ईश्वर साक्षीने झाले शुभमंगल आपले, माप ओलांडून नवजीवनात पाऊले ठेवली. ईश्वर साक्षीने झाले शुभमंगल आपले, माप ओलांडून नवजीवनात पाऊले ठेवली. सुख दुःखे सोबतीने झेलली काळी काळी जमून सजविला संसार. वा, सुख दुःखे सोबतीने झेलली काळी काळी जमून सजविला संसार. आठवते का तुला किती वर्ष झाली, आठवते का तुला किती वर्ष झाली. एकमेका संगतीने स्वप्ने आपण जगली, एकमेका संगतीने स्वप्ने आपण जगली, स्वप्ने आपण जगली. क्या बात आहे, क्या बात आहे. अवघा जीवनपटच जणू मॅडमनी त्यांच्या या आठ ओळीमध्ये शब्दबद्ध केलेला आहे. पहिल्या भेटीपासून ते एकमेकाच्या संगतीनं स्वप्न जगत राहण्यापर्यंतचा हा सुंदर आणि अविस्मरणीय असा प्रवास होता. आणि श्रोते हो, पहिली गोड भेट या शीर्षकाखाली पुढच्या एका रचनेकडे वळूया. काव्यरसिका या नावाने सौरसिकानंद शाळेग्राम मॅडम लिहित आहेत पुणेतून. काव्यरसिका या नावाने सौरसिकानंद शाळेग्राम मॅडमांनी पुणेतून लिहिले पहिली गोड भेट की आठवते का तुला आपली पहिली गोड भेट. आठवते का तुला आपली पहिली गोड भेट, माझ्या कुशीत 9 महिन्यांनी आला असतो थेट. वाह, तुझ्या भेटीचा होता हळवा क्षण, तुझ्या भेटीचा होता हळवा क्षण. सार्थ झाले माझे आईपण, सार्थ झाले माझे आईपण. आनंद झाला बाबांना, समस्त दोनही कुटुंबांना. धन्यवाद देवदेवतांना, धन्यवाद देवदेवतांना. वाह वाह, तर जेव्हा घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म होतो तेव्हा त्या कुटुंबामध्ये जे आनंदाचं वातावरण असतं, त्या आईच्या मनामध्ये जे भाव असतात ते मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम लिहित आहेत मोहने जिल्हा ठाणे येथून. कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने जिल्हा ठाणे येथून लिहिलंय की आठवते का तुला आईबाबांचे काबाड कष्ट, स्वप्न पूर्ण करण्या आपली त्यांनी त्यांची स्वप्ने केली त्यांनी नष्ट. आठवते का तुला आईबाबांचे काबाड कष्ट, स्वप्न पूर्ण करण्या आपली त्यांची स्वप्ने केली त्यांनी नष्ट. आठवते का तुला त्यांनी दिलेली शिकवण. वाह, आठवते का तुला त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे उत्तम संस्कार, त्यामुळे जगी सन्मान, त्यामुळे जगी सन्मान. आणि अगदी खरंय की ज्याला आई वडिलांच्या कष्टांची जाणीव असते, ज्याच्यावर संस्कार असतात, त्यालाच जगामध्ये सन्मान मिळतो. खूप अप्रतिम सुंदर कृतज्ञता व्यक्त करणारी ही मॅडमची रचना. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये सौमिना उपासनी मॅडम लिहित आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून. सौमिना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिलंय, मोबाईल वर रोज मुख संवाद साधले, फोनवर बोलून अर्धे भेटलो. मोबाईल वर रोज मुख संवाद साधले, फोनवर बोलून अर्धे भेटलो, पण आठवते का ग, आठवते का तुला ग सखे, आपण कधी प्रत्यक्षात भेटलो. वा, पहिल्या चारोळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की मोबाईलवर रोज मुखसंवाद साधले, फोनवर बोलून अर्धे भेटलो, पण आठवते का तुला ग सखे, आपण कधी प्रत्यक्षात भेटलो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की बालपणीच्या आठवणींना आज मी मार्ग करीतसे खुला. बालपणीच्या आठवणींना आज मी मार्ग करीतसे खुला, आठवते का ग, आठवते का तुला ग सखे, झाडाचा तो उंच जाणारा झुला. आठवते का ग, आठवते का तुला ग सखे, झाडाचा तो उंच जाणारा झुला, झाडाचा तो उंच जाणारा झुला. वा, तर बालपणीच्या सुंदर आठवणी मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये जाग्या केलेल्या होत्या श्रोते हो. आणि श्रोते हो, पुढच्या एका कवितेमध्ये विद्या झिंझाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई नेरुळ इथून. विद्या झिंझाडे मॅडम यांनी नवी मुंबई नेरुळ इथून लिहिलंय की आठवते का सख्या तुला पहिली भेट ती आपली, मनातच तू आणि मी नेहमीच ती होती जपली. वा, आठवते का सख्या तुला पहिली भेट ती आपली, मनातच तू आणि मी नेहमीच ती होती जपली, नाही विसरू शकले मी तुला, मला मात्र तू विसरून गेला. नाही विसरू शकले मी तुला, मला मात्र तू विसरून गेलास. आयुष्यभर सोबत चालायचं होत, आयुष्यभर सोबत चालायचं होत, मग तू का माघारी फिरलास, मग तू का माघारी फिरलास. वा वा, तर खूपच गहिरं असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. ही आपली पहिली भेट होती जी मनात दोघांनी जपली होती, तू विसरला मी विसरले नाही, मिळून चालायचं ठरलं होतं, मग तू का माघारी फिरला. तर प्रेम आणि विरह या दोन्हीचं मिश्रण व प्रतिमरित्या मॅडमनी शब्दांकन केलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विद्या शिंगारे मॅडम लिहित आहेत कल्याण ठाणे इथून. विद्या शिंगारे मॅडम यांनी कल्याण ठाणे इथून लिहिलंय विरह तुझा या शीर्षकाखाली, की सखे आठवत का तुला, सखे आठवते का तुला, लटसावरत स्वीकारलेलं फूल, हृदयाचा ठोका चुकला तेव्हा नजरेनं केलं होतंच प्रेम कबूल. सखे आठवत का तुला, लट सावरत स्वीकारलेलं फूल, हृदयाचा ठोका चुकला तेव्हा नजरेनं केलं होतंच प्रेम कबूल. आजही आठवणींनी चिंब भिजून डोळ्यातील प्रतिबिंब पाहायला तरसतो. आजही आठवणींनी चिंब भिजून डोळ्यातील प्रतिबिंब पाहायला तरसतो. सांजवातीला सावली साथ सोडून, सांजवातीला सावली साथ सोडून, एकांत मात्र पश्चातापाची ग्वाही देतो, एकांत मात्र पश्चातापाची ग्वाही देतो. क्या बात, क्या बात. तर तू लट सावरत फूल स्वीकारलेलं होतं आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकलेला होता, प्रेम तू कबूल केलेलं होतं. आठवणींनी जेव्हा जेव्हा चिंब भिजलं जातं तेव्हा डोळ्यातली प्रतिबिंब पाहायला तरसलं जातं, एकांत मात्र पश्चातापाची ग्वाही देतो. आणि खरंय की एकांत जो पश्चातापाची ग्वाही देतो, एकांत जो कटु स्मृतींना उजाळतो, एकांत जो सुंदर क्षणांना सुद्धा सजवतो, असा तो एकांत जो प्रत्येकाला प्रिय असतो, एकांत ज्यामध्ये आपण आत्मपरीक्षण करू शकतो, नाही का श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून रचना पाठवलेली आहे. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून, की शब्द दिला होता तुला प्रथम भेटीच्या वेळी, वचन दिले होते तुला त्या काळी. शब्द दिला होता तुला प्रथम भेटीच्या वेळी, वचन दिले होते तुला त्या काळी. परिसंस्पर्शा वेळीचे राहू आपण एका विचाराने, खुल्ली होती तुझी कळी, आपण वदलो त्यावेळी जीवन जगो प्रेमाने. वा, परिसंस्पर्शा वेळी राहू आपण एक विचाराने, खुलली तुझी कळी आपण वदलो त्यावेळी जीवन जगू प्रेमाने. सरपुडा असं लिहित आहेत की सुगंध येत होता तेव्हा जणू केवडा, सुगंध येत होता तेव्हा जणू केवडा,

सजनी आठवते का तुला जिवलग सजनी तू सांग ना ग प्राण प्रिये मला मनमोहिनी तू सांग ना ग प्राण प्रिये मला मनमोहिनी तू सांग ना ग प्राण प्रिये मला मनमोहिनी। वाह वाह तर तुझ्या प्रेमामध्ये मी वेडा झालेलो होतो तू माझी जिवलग अशी साजनी होती आणि हे तुला आठवतंय का सांग। वाह तर खूपच अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी ही अप्रतिम शब्दांकन असलेली सरांची रचना होती श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत। त्यापूर्वी एक छोटासा

0: खुशियों की फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में। सिर्फ पुनेरी आवाज में 107.8 खुश रहो खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर आपले स्वागत आहे आणि श्रोते हो या बरोबरच पुढच्या आपण एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौमिना निंबा पाटील मॅडम यांनी धुळेतून लिहिलंय। सौमिना निंबा पाटील मॅडम लिहित आहेत धुळेतून। त्यांनी सुंदर कवितेमध्ये लिहिलंय की आठवते का तुला सख्या, चढले होते मी बोहल्यावर, दिली होती 7 जन्माची वचने, एकमेकांचा हात धरून सप्तपदी चालल्यावर। वा, आठवते का तुला सख्या, चढले होते मी बोहल्यावर, दिली होती 7 जन्माची वचने, एकमेकांचा हात धरून सप्तपदी चालल्यावर। होते रे मी तुझ्या मिठीत दंग, होते रे मी तुझ्या मिठीत दंग, पण स्वप्न सख्या झाले रे भंग, पण स्वप्न सख्या झाले रे भंग, पहलगामच्या नराधमांनी पुसला रे हिंदू भारत मातेचा सिंदूराचा रंग। पहलगामच्या नराधमांनी पुसला रे हिंदू भारत मातेच्या सिंदूराचा रंग, सिंदूराचा रंग, सिंदूराचा रंग। अगदी अंगावर शहारा आणणार शब्दांक। आणि श्रोते हो की 7 जन्माचं वचन देऊन बोहल्यावर चढलेली ती नववधू, आणि जेव्हा तिचं कुंकू पुसलं गेलं, तिच्या डोळ्यात देखत कुंकू पुसलं गेलं, काय वाटलं असेल तिला? खूप गहिर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्वेता प्र एनोरकर मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ श्वेता प्र एनोरकर मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय प्रीतीच्या झुल्यावर या शीर्षकाखाली की प्रीतीच्या झुल्यावर आनंद क्षण राहील एक आठवण मनात, तशीच प्रेमळ क्षण आठवते का तुला, मी स्मृतीत तुझ्या सदा तशीच, प्रेमळ क्षण आठवते का तुला, प्रीतीच्या झुल्यावर अश्रू डोळ्यात अंधुक्षी आकृती, जरा असण्याचा भास होईल असण्याचा जसा, भास होईल असण्याचा जसा भिजलेल्या कडा, आठवते का तुला, प्रीतीच्या झुल्यावर अश्रू डोळ्यात अंधुक्षी आकृती असेल बहुतेक, भास होईल असण्याचा जसा, भास होईल असण्याचा जसा भिजलेल्या कड्या, आठवता आठवते का तुला, भिजलेल्या कडा आठवते का तुला। वाह वाह, तर तुझ्या स्मृतीतले ते प्रेमळ क्षण आठवतात का? आणि प्रीतीच्या झुल्यावर डोळ्यामध्ये अश्रू, अंधुक्षी आकृती आणि भिजलेल्या कड्याने असण्याचा भास, खूप गहिर असं शब्दांकन, अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये महेश्वरी पवार मॅडम लिहित आहेत अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून। महेश्वरी पवार मॅडम यांनी अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिले की हसणं रडणं सोबत चालणं, हातात घेऊन हात पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, हसणं रडणं सोबत चालणं, हातात घेऊन हात पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, माझ्या दुःखात तू तुझं सुख लपवणं, माझ्या सुखात तू तुझं दुःख विसरणं, माझ्या दुःखात तू सुख तू तुझं सुख लपवणं आणि माझ्या सुखात तू तुझं दुःख विसरणं, आठवतं का रे तुला? न बोलता नयना तुम्ही अगणित बोलणं, विरून गेले क्षण राहिली फक्त आठवण, विरून गेले क्षण राहिली फक्त आठवण, सुटली सोबत राहिले फक्त नि फक्त गोड क्षण, राहिले फक्त आणि फक्त गोड क्षण। वाह, तर न बोलता नाही ना तुम्ही अगणित बोलणं, तर असं हे हळवं प्रेम आणि अशी ही हळवी आठवण, खूप अप्रतिम शब्दांकन होतं श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया, सौ वैशाली भिडे मॅडम लिहित आहेत अलिबाग रायगड येथून। सौ वैशाली भिडे मॅडम यांनी अलिबाग रायगड येथून लिहिलंय की ठाऊक आहे मला पण आठवतं का तुला, खरं खरं मनातलं सांगशील तुम्हाला, ठाऊक आहे मला पण आठवतं का तुला, खरं खरं मनातलं सांगशील तू मला, आकाशाच्या अंगणात ऐटीत तू बसलेला, नक्षत्रांच्या फुलवेलींनी घेरलं होतं तुला, नक्षत्राच्या फुलवेलींनी घेरलं होतं तुला, ढगांच्या पांघरुणात लपेटलं होतं स्वतःला, खूप खूप धावून शोधलं होतं मी तुला। क्या बात आहे, क्या बात आहे, माडाच्या झावळ्यातून पाहिलंस तुम्हाला, माडांच्या झावळ्यातून पाहिलंस तुम्हाला, केशराच्या शेतातली गळा भेट आठवतं का तुला, माडांच्या झावळ्यातून पाहिलंस तुम्हाला, माडांच्या झावळ्यातून पाहिलंस तुम्हाला, केशराच्या शेतातली गळाभेट आठवते का तुला, आठवते का तुला? आणि खरच आठवते का ग तुला? खूप गहिर असं शब्दांकन, प्रेम, विरह, भेट आणि लोकसंवाद या सर्वांचं सुरेल असं मिश्रण म्हणजे आजचा शो होता. आणि श्रोतेहो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर कवितांचं सादरीकरण करता करता आणि अप्रतिम रचना आणि त्यातले भाव समजून घेता घेता आपल्या आजच्या शोची वेळ समाप्त होते. हो पण श्रोते हो, तुम्हाला भेटायला मी पुन्हा येईन पुढच्या रविवारी तुमच्या आवडीच्या शो मध्ये, ज्या शोने 6 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि आपण 7व्या वर्षामध्ये आहोत. हा खेळ शब्दांचा, तुमच्या सर्व मराठी साहित्यिकांच्या हक्काचा शो आणि तुमच्या हक्काच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, मला म्हणजे RJ कैलासला आजच्या शो पुरती रजा द्या आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियाँ बांटो।
1: नमस्कार श्रोतेहो, कसे आहात आणि तुमचा आमचा अब्दुल के चाचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज। श्रोतेहो, आज आपण गिटार याच वाद्यांचा भाग तिसरा घेतलेला आहे। स्मिताताईंचं पण स्टुडिओ मध्ये आगमन झालेलं आहे, तुमचे तसेच स्मितपूर्वक स्वागत करतो। श्रोते, आजच्या भागात आपण काय जाणून घेणार आहोत ते आधी आपण पाहूया। नंबर 1968 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 14 रील मध्ये शूट केला गेला होता। नंबर 2, 1972 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचा नंतर एका कन्नड चित्रपटामध्ये रिमेक करण्यात आला होता। नंबर 3, 1974 साली प्रदर्शित झाला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे शूटिंग नाशिकला झाले होते। अशा अनेक रंजक गोष्टी आणि गिटार या वाद्या संदर्भातली माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला। ताई, तुमचे सर्वप्रथम मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
2: धन्यवाद। श्रोते हो, स्वरसंध्या मालिकेत आपण काय करतो की एक एक वाद्याची थोडक्यात माहिती घेतो, त्या वाद्याचा वापर केलेली हिंदी मराठी गाणी ऐकतो, तसंच म्युझिक थेरपीच्या दृष्टिकोनातून कानसेन कसं बनायचं

0: म्हणजे संगीत कसं ऐकायचं ज्यामुळे आपल्या मनावरचे ताण तणाव धुतले जातील, आपल्याला पुन्हा सकारात्मक ऊर्जा मिळेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे या मालिकेमध्ये ऐकतो. सध्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तंतुवाद्य यांची माहिती घेतोय. आतापर्यंत एकतारी, तानपुरा, सतार, व्हायोलिन, सारंगी, सरोद, संतूर आणि गिटार अशा वाद्यांची माहिती आपण ऐकली. मागच्या दोन भागांमध्ये आपण गिटारची विविध प्रकारची माहिती आणि गाणी हे ऐकली. पण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण गिटारच्या अनेक नव्या पैलूंची ओळख करून घेणार आहोत. पण ऋषी, मला असं वाटतंय कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या मस्त मूड बनवणाऱ्या गाण्याने करून दे ना.
1: ठीक आहे ताई, चला तर मग श्रोतो सुरेख गाण्याने आपण आजच्या भागाची सुरुवात करणार आहोत. 1967 साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता किस्मत. किस्मत हा चित्रपट इस्टमन कलर मध्ये 35mm फिल्म फॉर्मॅट वापरून 14 रील मध्ये शूट केला होता. काही गाणी ही पहिल्या आणि शेवटच्या प्रेमावर बनवलेली असतात. आपण आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे काहीसे असेच आहे. हे गाणे अशा वेळी बनले होते ज्यावेळी ओपी नय्यर साहेब आणि रफी साहेब यांच्यामध्ये काही मतभेद होते. कारण रफी साहेब एकदा ध्वनिमुद्रण करण्यासाठी उशिरा आले होते, नय्यर साहेब कोणासाठी थांबणारे नव्हते, त्यामुळे नय्यर साहेब रफी साहेबांवर चिडले होते. यामुळे नय्यर साहेबांनी रफी साहेबांबरोबर काही वर्षे काम केलेच नाही. या कालावधीमध्ये महेंद्र कपूर यांना नय्यर साहेबांनी बरीच गाणी दिली जे रफी साहेबांचे शिष्य होते आणि थोडेसे रफी साहेबांसारखेच गायचे. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार होते SH बिहारी, संगीतकार होते ओपी नय्यर आणि स्वरसाज सोडला आहे महेंद्र कपूर यांनी. आणि गाण्याचे बोल आहेत लाखो है यहाँ दिलवाले. चला तर मग ऐकूयात किस्मत या चित्रपटामधले गीत.

0: ताई, एका श्रोत्यांकडून आपल्याला एक प्रश्न असा आला आहे की मागच्या दोन भागांपासून आपण गिटारचा वापर केलेली अनेक गाणी ऐकत आहोत, त्यातले सगळे गिटार एक सारखे ऐकू येत नाहीत, थोडे वेगवेगळेही ऐकू येतात, ते फक्त वादकांच्या कलेतील म्हणा किंवा टॅलेंट त्याच्या फरकामुळे ऐकू येतात की गिटारच्या बनावटीमध्येच फरक असल्यामुळे वेगवेगळे ऐकू येतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: वा, आपल्या रसिक श्रोत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर जरा खोलात जाऊन देते बर का। गिटारचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते कानांना फरक जाणवेल इतके वेगवेगळे ऐकू पण येतात। बेस किंवा बास गिटार जे बॅकग्राऊंडला स्वर आणि लय म्हणजेच ठेका दाखवण्यासाठी वापरतात, ते गिटार परिवारातलं लोएस्ट फ्रिक्वेन्सीज म्हणजे एकदम खालचे स्वर काढणारा सदस्य। जरी दिसायला इलेक्ट्रिक गिटार सारखेच असेल तरी मुख्य फरक हा आहे की याची मान ही जास्त लटारा पण लावलेल्या दिसतात। आणि काही तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं असं आहे की ह्याचं खरं नाव बास असंच आहे, बास गिटार असं नाही, फार तर फार इलेक्ट्रिक बास असं आपण म्हणू, पण हे दिसायला गिटार सारखं आहे म्हणून त्याला गिटार परिवारातलं मानलं मात्र जातं। याचा प्रामुख्याने वापर होतो तो गाणं भरीवपणे ऐकू यावं, सलग एक रिदम ऐकू यावा, एखादी मुख्य ट्यून मागे सतत ऐकू येत राहावी यासाठी।
0: ताई, आपण श्रोत्यांना गिटार या संदर्भातली अधिक माहिती तर ऐकूच या, पण तत्पूर्वी आपण एखादं गाणं श्रोत्यांना ऐकवायचं का?
1: हो नक्कीच।
0: श्रोता, 1972 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते जवानी दिवानी। हा चित्रपट आर डी बर्मन यांच्या गाण्यांसाठी सर्वाधिक लक्षात राहतो, जसे की सामने ये कोण आया, नहीं नहीं अभी नहीं, ये जवानी है दिवानी यांचा समावेश होता। हा चित्रपट संगीतमय हिट होता। जवानी दिवानी ह्या चित्रपटाचा 1971 साली एका कन्नड चित्रपटामध्ये रिमेक करण्यात आला होता, त्याचे नाव होते अरलीडा हुवू गालू। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते देखील जवानी दिवानी ह्या चित्रपटातील आर डी बर्मन यांच्या गाण्यासाठी सर्वाधिक लक्षात राहते। या गाण्याचे गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार होते आर डी बर्मन। हे गाणे बिना का गीतमाला याच्या 1972 सालच्या वार्षिक यादीमध्ये 26व्या स्थानावर होते। ऐकूयात हे जवानी दिवानी या चित्रपटातले पुढचे गीत। गाण्याचे बोल आहेत ज्या

0: म्हणजेच बॉडी ही लाकडाची असते, त्याच्यामुळे आवाज छान ऐकू येतो. खालच्या बाजूला पोकळ लाकडी लंब गोलसर म्हणजेच कलात्मक अशा ओव्हल शेपची बॉक्स असते, त्याला जोडलेली उभी लाकडी पट्टी असते, यावरून धातूच्या तारा आणि पडदे हे बांधलेले असतात. वरच्या भागाला असतात धातूच्या नाजूक स्क्रूच्या खुंट्या, ज्या पिळल्यामुळे तारांचा आवाज ट्यून करतात आणि त्या छेडल्या की छान घुमावदार आवाज ऐकू येतो. त्या वाजवण्यासाठी बोटे आणि पिक म्हणजेच बदामाकृती तुकड्याचा वापर करतात. तर इलेक्ट्रिक गिटारला असते सॉलिड बॉडी, त्यामुळे आवाज ऐकू येण्यासाठी लाऊड स्पीकरची किंवा अँप्लिफायरची गरज भासते. यावर कॉर्ड्स वाजवता येतात, खूप छान ऐकू येतात. ठेका पकडता येतो आणि लीड म्हणजे स्वरांची धून ही पण वाजवता येते. पण ऋषी, पुढे जाण्यापूर्वी यातलं एखादं गाणं ऐकवायचं का श्रोत्यांना?
1: हो ताई, नक्की. श्रोते हो, आपल्या आयुष्याच्या तीन मूलभूत गरजांमधील एक गरज म्हणजे अन्न. असे म्हणतात की आपल्या आयुष्याशी खूप सामर्थ्य असणारी कला म्हणजेच पाककला. म्हणूनच तर अरे संसार संसार ही बहिणाबाईंची कविता आपल्याला इतकी भावते. आणि ह्याच संसाराची सुरुवात होते ती म्हणजे कांदे पोह्याच्या कार्यक्रमापासून. एक मुलगी ते पोहे फक्त मसाले आणि फोंडीच नाही तर आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आयुष्यात स्वप्नाने ही बनवते. हेच आपल्या गीतातून अवधूत गुप्ते यांनी लिहिले आहे. तर हिंदीमधील सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्हाण यांनी या गीताला संगीतबद्ध केले आहे आणि गायलेही आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या सनई चौघडे या चित्रपटातले हे पुढचे गीत आपण आता ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत कांदे पोहे. चला तर मग ऐकूयात गीत.

0: ताई अकॉस्टिक गिटार, बास गिटार आणि इलेक्ट्रिक गिटार या तीन गिटारचे जे प्रकार आहेत त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही श्रोत्यांना दिली, तर ह्याच गिटार या वाद्याचे अजून काही प्रकार आहेत का?
1: हो आहेत ना. छोटं सहज हातात धरून वाजवता येईल असं हवाईयन गिटार असतं, शिवाय ज्याचा आवाज भारतीय शास्त्रीय संगीताला अगदी उपयुक्त आहे असं स्लाइड गिटार. त्यात सुधारणा करून पंडित देवाशिष भट्टाचार्य यांनी त्याच्यावर सगळे राग सुमधूरपणे वाजवता येतील अशी सोय केली आहे. शिवाय पंडित सचिन पटवर्धन यांनी स्पॅनिश गिटारमध्ये सुधार करून त्यावरही गायकी अंगानी

0: तसंच आलाप जोड झाला या अंगांनी सुद्धा वाजवता येईल अशा पद्धतीची स्पॅनिश वीणा तयार केली. तर श्रोते हो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गिटारची माहिती ऐकली. आता आरजे ऋषी तुम्हाला जे गाणं ऐकवणार आहेत ना, त्याच्यात कुठल्या प्रकारचं गिटार वाजवलंय हे तुम्हाला जर ओळखता आलं ना तर आम्हाला नक्की कळवा.
1: श्रोते हो, आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते 1973 साली प्रसिद्ध झालेल्या यादव की बारात ह्या चित्रपटामधले असून हे गाणे अंशतः पिनअप गर्ल नीतू सिंग यांच्या चित्रीकरणासाठी आणि किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगल गीतांसाठी अजूनही आपल्या स्मरणात आहे. या गाण्याचे गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार आर डी बर्मन आणि स्वरसाज चढवला आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. गाण्याचे बोल आहेत लेकर हम दीवाना दिल, ऐकूया गीत.

0: शोधो
1: गिटार
0: या वाद्याविषयी अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर। सध्या तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो। ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा।
2: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की जोड़ में सबको बांधता पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
0: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, विश्रांतीला जायच्या आधी तुम्ही आतापर्यंत श्रोत्यांना गिटारच्या संदर्भात खूप काही माहिती सांगितली, त्याच्यात प्रकार सुद्धा तुम्ही सांगितलेत। स्वरसंध्या हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने श्रोत्यांना आपण त्या वाद्यांची माहिती पण देतोय, तसेच म्युझिक थेरपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा त्या वाद्याची माहिती देतोय। स्वतः तुम्ही म्युझिक थेरपिस्ट आहात, तर गिटार म्युझिक थेरपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कशा पद्धतीने वापरल्या जातात त्याच्याबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
3: आतापर्यंत आपण दर भागात सांगतो की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक वादक यांची आपण माहिती करून घेतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घेतो। त्यासाठी थेरपिस्टचा सल्ला घ्यावाच लागतो। पण या कार्यक्रमातनं आपण श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की बरेच आजार हे ताण तणावातून निर्माण होतात। हा ताण हलका करायला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते क्लायंट करू शकतात। गायन वादन करताना होतं काय की मनात कोंडलेले ताणतणाव असतात ना, ते सुरांच्या वाटे मोकळे व्हायला लागतात। आता आपण असं एक गाणं श्रोत्यांसाठी निवडलंय ज्यामुळे हिंमत ढासळायला लागेल अशा प्रसंगात सापडलेल्या माणसाचं मनोबल हे नक्कीच वाढेल। अशा परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगामध्ये घट्ट उभं राहायला आणि सतत पुढे चालत राहायला हे गाणं उभारी देईल।
0: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती पुरवली आहे। श्रोता, 1974 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते इम्तिहान। हा चित्रपट 1967 साली प्रदर्शित झालेल्या एका ब्रिटिश चित्रपटापासून प्रेरित होता, त्याचे नाव होते टू सर विथ लव। इम्तिहान या चित्रपटाचे दिग्दर्शक मदन सिन्हा यांना या चित्रपटाचे यश पाहता किंवा बघता आले नाही, कारण या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्यांचे निधन झाले होते। इम्तिहान ह्या चित्रपटाचे शूटिंग बाण स्कूल देवळाली नाशिक येथे झाले होते। श्रोतो, योगायोग बघा की या चित्रपटामध्ये ज्या नायकाने भूमिका केली होती त्या विनोद खन्ना हे ह्याच शाळेतले, या चॅनलवरती एक मालिका दाखवली जात होती, त्या मालिकेचे शीर्षक या गाण्यावरून आधारित आहे। आपण आता संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पारेलाल आणि स्वरसाज चढवलेला आहे किशोर कुमार यांनी। गाण्याबद्दल बोलतोय हे

0: ताई श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला आहे की तुम्ही म्युझिक थेरपीत सुरांइतकेच महत्व शब्दांनाही देता का, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: वा, हा खूपच छान प्रश्न विचारलाय श्रोत्यांनी। तर श्रोते हो, आवाज ही एक ध्वनीची लहर आहे, म्हणजे साऊंड वेव्ह। ती ऐकणाऱ्याच्या मनाला भिडते, त्याच्या मनावर हळूवारपणे काम करते। संगीतातल्या समयचक्र आणि नवरस यांचा वापर करून खूप प्रभावीपणे क्लायंटला त्या ताणातनं बाहेर काढता येतं। तर संगीताची व्याख्या कशी आहे की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते, म्हणजेच गीत म्हणजे शब्द सुरांनी नटलेलं गाणं, वाद्य वादन आणि नृत्य म्हणजे डान्स, या तिन्हीचं मिळून संगीत बनलंय। जर आपल्याला फक्त सूरच हवे असतील ना, तर थेरपीच्या खूप खोलात जाऊन विचार करायला लागतो। ते रेडिओवरून नाही होणार ना, कारण प्रत्येक माणसाची केस वेगळी असते। तर इथे आपण पेशंटवर काम करत नाही होत, तर संगीत ऐकण्याचा कान किंवा दृष्टिकोन हा तयार करतोय। त्यामुळे काय होईल की नको असलेल्या भावनांना काढून माणूस पुन्हा सकारात्मक ऊर्जा मिळवायला लागेल। थेरपीमध्ये समयचक्र नावाचं एक तत्व पण वापरलं जातं, पण तिकडे जाण्यापूर्वी मला वाटतंय की ऋषी श्रोत्यांना एक छान रोमॅन्टिक गाणं ऐकवूया का? प्रियकर प्रेयसी यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्यात, त्या मधुर भावना अंगावरती प्रेमाचे रोमांच उभे करतायत। तेव्हा गिटारच्या साथीनी ते आकर्षण कसं व्यक्त केलंय? ऋषी कपूर आणि डिम्पल यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यामध्ये ह्या सगळ्या भावना ओळखू येतात का ते पहा। श्रोते हो, मी कोणतं गीत सुचवत आहे तुमच्या लक्षात आलंय का?
0: ताई तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहे। श्रोते, 1985 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते सागर। सागर या चित्रपटामधून डिम्पल कपाडिया यांनी मुख्य भूमिकेत कम बॅक केले होते। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे 2015 साली प्रदर्शित झालेल्या कुछ कुछ लोचा है या चित्रपटासाठी संगीतकार अर्को प्रवो मुखर्जी यांनी हे गाणे पुन्हा तयार केले होते। सागर या चित्रपटासाठी या गाण्याचे संगीतकार होते आरडी वर्मन, गीतकार होते जावेद अख्तर आणि स्वरसाज चढवला आहे आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी। आणि गाण्याचे बोल आहेत, जाने दो ना पास आओ ना। चला तर मग ऐकूयात हे सुरेख से गाणं।

0: श्रोते हो, जेव्हा तुम्हाला कंटाळा आला असेल तेव्हा आता मी जे गाणं ऐकवणार आहे ना ते नक्की ऐका. त्याबरोबर मस्त मोकळेपणे हातपाय हलवून थोडा डान्स पण करून पहा. मनावरची मरगळ नक्की निघून जाईल. अगदी डान्स नाही जमला तर आपण शाळेत पीटी करतो ना, तसे थोडे हातवारे या तालात करून पहा. ऊर्जा पॉझिटिव्ह झाल्याचा अनुभव नक्की येईल. करून तर पहा आणि कसा अनुभव आला ते आम्हाला नक्की कळवा.
1: त्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच या गाण्यावरती तुम्ही डान्स करून बघा, कारण गाणं सुद्धा जबरदस्त आहे आणि त्याच स्वरूपातलं गाणं आम्ही निवडलेलं आहे. 1985 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते साहेब. हा चित्रपट बिजॉय बोस दिग्दर्शित 1981 साली प्रदर्शित झालेल्या एका बंगाली चित्रपटाचा रिमेक होता, त्याचे नाव होते साहेब. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे दोनदा रिक्रिएट करण्यात आले होते. पहिल्यांदा 2014 साली मे और मिस्टर शाहीर या चित्रपटासाठी आणि दुसऱ्यांदा 2020 साली शुभमंगल ज्यादा सावधान या चित्रपटासाठी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते साहेब या चित्रपटामधले एकमेव डुएट गाणे होते. गीतकार होते लालजी पांडे म्हणजेच अंजान, संगीतकार होते बप्पी लहरी म्हणजेच बप्पी दा आणि स्वरसाज सोडलेला आहे एस जानकी यांनी. गाण्याचे बोल आहेत यार बिना चैन कहां रे. चला तर मग ऐकूयात साहेब या चित्रपटामधले पुढचे गीत.

0: असंच मस्त रिदम मधलं अजून एक गाणं मला आठवतंय. श्रोते हो, आता जे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत त्याच्यात गिटारच्या जोडीनी अजून कोणती कोणती वाद्य ऐकवली आहेत ते ओळखून आम्हाला जरूर कळवा. ऋषी, ऐकवतोस ते गाणं?
1: नक्कीच. श्रोते हो, 1987 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते जीते हे शान से. या चित्रपटामध्ये 7 गाणी होती, त्यापैकी एका गाण्याचे गीतकार होते शैलेंद्र आणि बाकीच्या 6 गाण्यांचे गीतकार होते श्यामलाल बाबू राय म्हणजेच इंदिवार. आता जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे गाऊन एका संगीतकाराने आपली पार्श्वगायनाची कारकीर्द सुरू केली होती. त्या संगीतकाराचे नाव आहे अन्नू मलिक. संगीतकार अन्नू मलिक, स्वरसाज अन्नू मलिक, कविता कृष्णमूर्ती यांनी. चला तर मग ऐकूयात जीते हे शान से या चित्रपटातलं हे गीत ए जुली जुली.

0: ताई आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपता जाता आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की समयचक्राबद्दल काहीतरी तुम्ही मगाशी श्रोत्यांना सांगणार होतात.
1: होय, समय म्हणजे वेळ. शरीरात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कफ, पित्त आणि वात यातले दोष जास्त ऍक्टिव्ह होत असतात. तर संगीतात त्या त्यावेळी गाण्यासाठी असे राग सुचवले गेलेत ना ज्यामुळे ते दोष संतुलनात राहतील. तेव्हा त्या त्यावेळी ते राग ऐकल्यामुळे, गायल्यामुळे किंवा वाजवल्यामुळे आपली प्रकृती ठणठणीत राहायला मदत होते. पण श्रोते हो, आजारी पडलात तर डॉक्टरकडे मात्र जायलाच पाहिजे बरं का.
0: ताई छान माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचून अधिक माहिती तुमच्याकडे आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला आजचा भाग इथेच थांबावा लागणार आहे. श्रोते हो, जाता जाता शेवटी तुम्हाला एक सुंदरस गाणं मी तुमच्यासाठी सोडून जाते आणि ते गाणं आहे 1971 साली जो हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता ते गाणे तरुण लोकांमध्ये पटकन हिट झाले होते. या गाण्याचे संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि स्वरसाज चढवलेला आहे आशा भोसले यांनी. गाण्याचे बोल आहेत दम मारो दम.

0: श्रोतो स्वरसंध्या या मालिकेत संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा स्मितादांना काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क करू शकता. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक देतोय. तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या व्हॉइस नोटच्या मार्फत सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवू शकणार आहात. ज्याची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया तुमच्याच आवाजात आम्ही आमच्या पुढच्या काही भागांमध्ये नक्की ऐकू, तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा सांगतोय 7414999185. शोध अशाच एका नवीन वाद्यास पुढच्या गुरुवारी ठीक संध्याकाळी 4 वाजता आम्ही तुम्हाला भेटायला येऊ, तेव्हा मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

सनन सनन पवन चले, झनन झनन झांझर बोले, अमृत घोले दिल न डोले, कामिनिया चले होले होले, नयन झुके पग न रुके, बेला मिलन की न टले, अचर ढले दीपक जले, पिया मिलन गोरी।

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुराने स्तंभ जी का बहुत बहुत धन्यवाद। चलिए अब अपने एक्सपर्ट जी से भी जान लेते हैं वीर सावरकर जी के बारे में कुछ अन्य महत्वपूर्ण बातें।
1: भारतात घडणाऱ्या घटना आणि ब्रिटिशांच्याकडनं होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या यामुळे सावरकर अस्वस्थ व्हायचे आणि श्यामजी कृष्ण त्यांचे सहकारी श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा या सहकाऱ्यांचा सल्ला न ऐकता धोका पत्करून ते लंडनला परतले आणि मग जे व्हायचं तेच झालं। व्हिक्टोरिया स्थानकावर पोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली। आता हा त्यांचा खटला भारतात चालवण्यासाठी कडेकोट बंदोबस्तातून त्यांना बोटीतनं आणण्यात आलं। बोटीत सावरकर, त्यांच्या आजूबाजूला पोलीस इन्स्पेक्टर, सगळा फौजफाटा। आता या बोटीतून बाहेर पडायचं अशक्य कोटीची गोष्ट होती। आणि मग मला असं वाटतं की अशा ज्या गोष्टी आहेत त्याची प्रेरणा कुठेतरी इतिहासात असते। छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या वेढ्यातून बाहेर आले, सही सलामत बाहेर आले, तशीच प्रेरणा मला वाटतं सावरकरांनी घेतलेली असावी। आणि काय केलं त्यांनी, ते टॉयलेटला गेले। त्यांनी सांगितलं इन्स्पेक्टरनं, मला टॉयलेटला जायचंय, आणि आरशावर, टॉयलेटमध्ये जो आरसा होता तिथे आपला गाऊन टाकला आणि ड्रेनेजची जी पाईप आहे त्या पाईपमधून त्यांनी आपलं शरीर पूर्णपणे खाली काढलं। खूप धाडसी निर्णय होता तो। आणि त्या पाईप मधून शरीर बाहेर काढल्यानंतर संपूर्ण खाडी पार करून त्या पोर्ट होल मधून आपलं शरीर पूर्ण बाहेर काढून पोर्सिलोनाची खाडी पार केली आणि फ्रान्सच्या भूमीवर पोचले। एवढं पोहत जायचं आणि फ्रान्सच्या भूमीवर पोचायचं हे खरं तर अशक्य कोटीचं काम होतं, पण दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि खंबीर मन याच्यामुळेच ते शक्य झालं। आणि त्यामुळे ही उडी जी आहे ती मला खूप भावते। आणि मग काय झालं, फ्रान्समध्ये गेल्यानंतर, खरं तर दुसऱ्या कंट्रीमध्ये, दुसऱ्या देशात गेल्यावर ब्रिटिश पोलीस त्यांना काहीच करू शकले नसते, पण तिथेही भ्रष्टाचार कामीस आला आणि ब्रिटिशांनी फ्रान्सच्या भूमीवर जाऊन पुन्हा सावरकरांना ताब्यात घेतलं। पण त्यांना जे साध्य करायचं होतं ते झालं। मार्सेलिस बंदरातनं उडी घेऊन फ्रान्सच्या भूमीत जायचं हा जो त्यांचा प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर हा भारतीय स्वातंत्र्य लढा गेला। ब्रिटिशांना खूप टीका सहन करायला लागली आणि मग त्यांना सावरकरांना जे इप्सित साध्य करायचं होतं ते झालं। पुढे त्याच्यानंतर अनेक अत्याचार, अनेक हाल अपेष्टा। जॅक्सनच्या वधात दोषी ठरवून त्यांना दोनदा जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा झाली। त्या काळ्या पाण्याची शिक्षा जेव्हा आपण माझी जन्मठेप हे पुस्तक ऐकतो तेव्हा डोळ्याच्या कडा ओलावतात, डोळ्यातनं पाणी व्हायला लागतं आणि वाटतं केवढे हाल, इतके प्रचंड हाल सोसून सुद्धा हा माणूस देशासाठी जगला। आणि त्यांनी असं सांगितलं की माझी उडी एक वेळ विसरला तरी चालेल, पण हिंदुत्वाचं कार्य जे आहे ते विसरता कामा नये, असं स्वतः सावरकर म्हणायचे। आणि हिंदुस्थानच्या बलाढ्य निर्मितीसाठी हिंदुत्वाचं कार्य विसरू नका आणि हे आपले विचार माझे जे आहेत ते पुढे घेऊन जा, हेच त्यांचं कळकळीचं सांगणं होतं। मित्रांनो, माझ्या स्वतःसाठी म्हणायचं तर सावरकरांचं हे चरित्र वाचून नुसते अंगावर रोमांच उभे राहणं, त्यांच्याबद्दल प्रेम वाटणं, त्यांचे हाल जे झाले त्याच्याबद्दल डोळ्यातून पाणी येणं हे पुरेसं नाहीये। माझं जे राष्ट्रप्रेम आहे, माझ्या भारतासाठी मी काय करू शकतो याच्यावर विचार करायला हवा। हे स्फुल्लिंग जे आहे ते आपल्या मनात जागृत ठेवायला हवं असं मला वाटतं।
0: एक्सपर्ट जी, आपका बहुत बहुत धन्यवाद हमें इतनी सारी बातें बताने के लिए। मैं हूं मनु और दोस्तों मेरे साथ आप सुन रहे थे कहानी पुराने स्तंभ जी से। वीर सावरकर जी की कहानी तो कमाल की थी, उनका देश प्रेम अकल्पनीय है। तभी तो उनमें इतनी हिम्मत आई कि सेल्युलर जेल में इतने कष्ट भोगने के बावजूद उनका प्रेम भारत माँ की तरफ तनिक भी कम नहीं हुआ। वैसे अगर प्रेम की बात करें तो देश प्रेम की भावना हम सब में भी तो है, और साथ साथ प्रेम तो हर रिश्ते की नींव है, चाहे वो माता पिता के साथ हो चाहे दोस्तों के साथ। लेकिन दोस्तों, अगर वो प्रेम किसी को कष्ट देने की वजह बन जाए तो क्या वो सच में प्रेम है? ये एक बार आप भी सोच के देखिएगा। कई बार हम सब ऐसा करते हैं, जिनसे बहुत प्यार करते हैं अगर वो हमसे दूर चले जाए, या फिर वो हमें समय ना दे, या हमें उतना इम्पोर्टेंस ना दें तो हम उन्हें ही हर्ट कर देते हैं, कभी अपनी बातों से, कभी किसी किसी काम से, कुछ ना कुछ करके उन्हें हर्ट करना चाहते हैं और उन्हें बुरा फील कराना चाहते हैं कि देखो हमें बुरा फील हुआ तो तुम्हें भी हो। तो क्या वो सच में प्रेम की भावना है? शायद वो क्वेश्चन हमें खुद से ही पूछना होगा। इनफैक्ट जब हम अपने माता पिता को भी हर्ट करते हैं, उनसे बुरा बिहेव करते हैं, तो क्या उस वक्त वो प्यार, वो प्रेम की भावना हमारे अंदर एग्जिस्ट करता है? क्योंकि कभी कभी हम बोलते हैं प्यार करता हूँ इसलिए तो ऐसा करता हूँ, लेकिन प्यार करना और कष्ट देना ये तो दोनों ऑपोजिट बातें हैं। अगर प्यार करते हैं तो कष्ट नहीं दे सकते, और कष्ट दे रहे हैं तो प्यार नहीं करते। इसलिए आप भी सोच के देखिए, मैं भी सोचती हूँ कि प्रेम निभाना आखिर किसे कहते हैं। फिलहाल दूंगी आपसे इजाजत, फिर से मिलेंगे पुराना स्तंभ जी के साथ एक नई कहानी में। तब तक आप सुनते रहिए रेडियो पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
2: ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे रांगोळी। रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे। भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते, पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे। अंगणामध्ये रोज रांगोळी काढली जाते, जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोळी काढतात। दिवाळी किंवा इतर हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगोळी हमखास काढतात। रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठवल्या जातात। रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळवणे हे आहे। परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णन देखील भिन्न भिन्न असू शकते। हे पारंपरिकपणे मुली आणि महिलांनी केलेले आहे। साधारणतः सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे ह्यांसारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात। मंडळी, रांगोळी डिझाईन्समध्ये साधे भौमितीय आकार, देवतांचे प्रभाव आणि फुलांचे आणि पाकळ्यांचे आकार असे असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यात खूप विस्तृत अशा डिझाईन्स देखील असू शकतात।

बेस सामग्री म्हणजे मूळ जे सामग्री वापरतात त्यात सामान्यतः कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदुळाचे पीठ किंवा अन्य कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रींमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले आणि त्यांच्या पाकळ्या यांचा देखील समावेश असतो, बरं का? तर मित्र हो, आपण इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंगनवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात. मी प्रज्ञा. नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत. तर मित्र हो, आपण या ठिकाणी एक छानसं सुमधुर गीत ऐकूया, फक्त तुमच्यासाठी. अष्टविनायक चित्रपटातील हे प्रसिद्ध गीत आहे अनुराधा पौडवालांच्या सुमधुर आवाजात, आली माझ्या घरी ही दिवाळी.

0: जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। जीवन के हर मोड़ पर सुनहरी यादों को रहने दो, जुबा पर हर वक्त मिठास रहने दो। ये अंदाज है जीने का, न खुद उदास रहो न किसी को रहने दो।
1: अरे कुनी मने गिरि धर नर भर नट बस कुंज वनी के तो रास रंग एक नट रंगी नार करी सोला सिन गात आली चन नन नाच त उड़वी बात किति अलह गोप गोपिका कन्हैया सखा खेड़ तो राधा सखी लख कसा कसा कसा कसा।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, आपण रांगोळी बद्दल बोलत होतो। संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश्य मानले जातात। रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती। भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्व आहे। सण उत्सव, मंगल समारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कार विधी, व्रत वैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडीत आहे। रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते। प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे। देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीजवळ देखील रांगोळी काढली जाते। एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती किंवा ती जेवत असलेल्या ताटाभोवती देखील रांगोळी काढतात। दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात, जसे लाल, निळा, हिरवा, पिवळा, पोपटी, गुलाबी असे विविध रंग त्यात भरतात आणि रांगोळीची शोभा वाढवतात। सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात। गोपद्म व्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढली जातात। अशासारखे आचारही परंपरेने केले जातात। मित्रांनो, सकाळी सकाळी सडा संमार्जन केल्यानंतर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। मित्रांनो, सकाळी सकाळी सडा संमार्जन केल्यानंतर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पाहायला मिळते। शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात। हिंदू धर्माप्रमाणेच मित्रांनो, पारशी धर्मात देखील रांगोळी ही अशुभ निवारक व शुभप्रद अशी मानली गेलेली आहे। काय आहे ह्या रांगोळीचं प्राचीनत्व? मंडळी, रांगोळीला 64 कलांपैकी एका कलेचा मान दिला गेलेला आहे। रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत देखील अनेक ग्रंथांमध्ये देखील आढळतो। सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत। रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात। स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो। प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते। मंडळी, रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशी ही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते। साधारणतः रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्यदेवतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्य सूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात। चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे। ह्यात झुल्यात बसलेली देवी, राधा कृष्ण, चंद्र, सूर्य अशा रांगोळ्या आहेत. गणपती, गोपद्म, सरस्वतीचे रेखांकन अशी विविध प्रतीके काढली जातात. आणि आता मी एक गीत लावणार आहे, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या सुमधुर आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: वपू काळे म्हणतात माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरच पुष्कळच सुख दुःख अवलंबून असत.
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आपण रांगोळीबद्दल आज बोलतोय. रांगोळीचे आकृती प्रधान आणि वल्लरी प्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृती प्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो, तर वल्लरी प्रधान मध्ये वेली, पाने, फुले यांचे आकार असतात. ठिपक्यांची रांगोळी हा एक आणखी प्रकार आहे. प्रथम भूमीवर काही मोजून असे ठिपके काढले जातात, काही उभे, काही आडवे असे

आत पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर देखील रांगोळी काढली जाते. सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या सहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवलेली असेल तर त्यावर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या सहाय्याने रांगोळी काढतात. अशी रांगोळी काढण्यासाठी जाळीच्या तवकड्या, लेखन सदृश साधने अशा वस्तू आज बाजारात अवेलेबल आहेत. जमिनीप्रमाणेच पाण्यावर देखील रांगोळी काढता येते. मंडळी, आता आपण रांगोळीची भुकटी कशी तयार करतात त्याचे पद्धती बघूया. डोलोमाइट नावाचा एक दगडाचा प्रकार आहे. प्रथम तो भट्टीत भाजतात, मग तो बारीक कुटून, मग त्याचे वस्त्र गाळ करून वा चाळून त्याचे चूर्ण करतात. रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे हे शिरगोळे मोठ्या प्रमाणावर सापडतात, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार केला जातो. पांढऱ्या रंगाच्या रांगोळीत वेगवेगळ्या प्रकारचे रंग घालून रंगीत रांगोळी तयार केली जाते. संगमरवराच्या कारखान्यात ते कापले जात असताना जी भुकटी तयार होते ती देखील आज रांगोळी म्हणून वापरात आणत आहेत. मंडळी, कशी वाटतेय तुम्हाला रांगोळीबद्दलची माहिती? काही नाविन्यपूर्ण वाटतेय का? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, इथे घेऊया आपण एक छोटासा ब्रेक. छोट्याशा या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटूच, पण तत्पूर्वी आपण हे सुंदर गीत ऐकूया. हे भक्ती गीत आहे अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, पंडित जितेंद्र अभिषेकींच्या जबरदस्त आवाजात. संगीत सुद्धा अभिषेकी बुवांचेच आहे बरे का.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण रांगोळीबद्दल विस्तृत माहिती घेत आहोत. आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. शीर्षक आहे प्रांतानुसार रांगोळींची नावे आणि परंपरा. मित्र हो, आपण सर्व जाणतोच आपला भारत हा परंपरेने नटलेला आहे. विविध प्रकारची राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्यात रांगोळीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. तर आपण पाहूया ही कोणती नावे आहेत. सर्वप्रथम आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रात रांगोळी असे म्हटले जाते. रांगोळीला रांगोळीच म्हटले जाते बरं का. कर्नाटकात रंगोली, गुजरातमध्ये रंगोळी, तमिळनाडूमध्ये कोलम, तर राजस्थानात मांडना या नावाने रांगोळी ओळखली जाते. मध्य प्रदेशात चौकपूर्णा, उत्तर प्रदेश सोनारखा, बंगाल अल्पना, तर केरळमध्ये पुविडल कलम असे म्हटले जाते. आंध्र प्रदेशात मुग्गुळू, बिहार अरिपण, सौराष्ट्रात संध्या आणि माळवामध्ये चौकपूर्णा, ओडिशामध्ये झुंटी अशा विविध नावांनी रांगोळीला संबोधले जाते. मित्र हो, आता आपण बंगाल ह्या राज्यात रांगोळीचा जो खास प्रकार आपण ऐकलाय ना, अल्पना, ह्याच्याबद्दल बोलूया. अल्पना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात अल्पना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे. त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यांच्यावरून तिथल्या लोकांच्या चालीरीती, धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास आणि कलात्मक जीवन यांच्यावर खास प्रकाश पडतो. लग्न मंडपात देखील अल्पना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अल्पना रेखाटणे आवश्यक असते. विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अल्पना असतात. ताराव्रताची अल्पना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे. या अल्पनेत वरच्या बाजूला चंद्र, सूर्य, मध्यभागी 16 तारका, शिवलिंगे आणि पार्वती, ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अल्पनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, घुबड, कुंकवाची डबी, नांगर, विळा, सूर्य, मापटे ही आणि अशी अशा प्रकारची कितीतरी वेगवेगळी चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जातात. परंतु मंडळी, मासा मात्र प्रत्येक अल्पनेत असतोच असतो. कारण बंगाल प्रांतात मासा हा समृद्धीचे प्रतीक मानला गेलेला आहे. मित्रांनो, आता राजस्थानात रांगोळीला जे म्हटले जाते त्याचे नाव आहे मांडना, असे मी सांगितलेलेच आहे. तर राजस्थानातील हा रांगोळी प्रकार भिंतीवर देखील रेखाटला जातो बरं का. साध्या सोप्या रचना हे या पद्धतीचं विशेष वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आता महाराष्ट्राबद्दल आपण बोलूया. महाराष्ट्रातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणं हे खूपच सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचे मानले जाते. अलीकडच्या काळात युवकही या कलेत प्रशिक्षण घेताना दिसून येते. महाराष्ट्रातील खेडेगावात घराच्या दारात रांगोळी काढण्या अगोदर ती जागा शेणाने सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद, कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाने उखडलेली जमीन शेणानेच सारवून घेऊन तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे. महाराष्ट्रात हरितालिका या हिंदू स्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण ह्यास कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही रांगोळी काढली जाते. पुणे शहरातील काही कलावंत पुण्याच्या हौदातील पाण्यावर तरंगती रांगोळी देखील काढतात. रसिक हो, तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी कानडा राजा पंढरीचा हे सुंदर गीत आता मी लावणार आहे. गीत लिहिलेलं आहे ग.दि. माडगुळकरांनी.
संगीत सुधीर फडक्यांचं आहे, तर स्वर आहेत पंडित वसंतराव देशपांडे आणि खुद्द सुधीर फडके बाबूजींचं. चित्रपट झाला महाड पंढरीनाथ.

मित्रांनो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण रांगोळी ह्या विषयावर बोलत आहोत. रांगोळी हा विषय हा खूप विस्तृत आहे. त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न आहे आपल्या ह्या रंग नवे या कार्यक्रमांमधून देण्याचा. कशी वाटतीये तुम्हाला ही माहिती? आपण रांगोळीबद्दल बघितलेलं आहे की प्रत्येक प्रांतात रांगोळीला कोणत्या कोणत्या नावाने संबोधतात, तसेच प्रत्येक प्रांतात कोणते कोणते वेगवेगळे आकार किंवा वेगवेगळे चिन्ह वापरतात, आणि रांगोळीचे प्रकारही आपण बघितलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माहिती? जरूर जरूर कळवा.

मित्रांनो, आता आपण रांगोळीचे व्यावसायिक स्वरूप काय आहे हे आपण बघूया. मंडळी, भारतात महिला पुरुष रांगोळी कला प्रकाराद्वारे व्यवसाय करतात. हे कलाकार स्वतंत्रपणे किंवा मंगल कार्यालय इत्यादी माध्यमातून रांगोळी काढून अर्थार्जन देखील करत आहेत. गेल्या दशकात पुण्यातील कलावंत भारती माटे यांनी आधुनिक म्युरल स्वरूपात रांगोळीची रचना केली. हा कला प्रकार महाराष्ट्रात प्रसिद्ध पावला. परिषदा, प्रदर्शने, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नियोजित कार्यक्रम, मिरवणुका इत्यादी सर्व ठिकाणी रांगोळीला खूप मान दिला जातो. आता रांगोळीच्या सेवा काय आहेत हे आपण बघू. देवी देवतांच्या पालख्या, उत्सव अशा प्रकारे सेवाभावाने रांगोळी काढणारे कलाकारही आज बघायला मिळतात. स्पर्धा, दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात आणि कलाकारांना खूप प्रोत्साहन दिले जाते. मी रांगोळीबद्दल जी माहिती सांगितली आहे ती कशी वाटली जरूर कळवा. आणि अजून तुम्हाला याबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर आपण आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लई साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे। नमस्कार, मी प्रज्ञा।

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास, यातून मायबाप श्रोते हो मी रोज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या भागात आपण त्यांचं अमेरिकेतलं दणदणीत झालेलं आगमन आणि एका रात्रीत त्यांना मिळालेली देव दुर्लभ अशी प्रसिद्धी अनुभवली। पण त्याच वेळेला मी हे सांगितलं तो तुम्हाला की सगळीकडेच सगळं सारखं असतं, त्याला देवा धर्माच्या पंथाच्या देशाच्या सीमा नसतात, मर्यादा नसतात। आजही आपण शेकडो वर्षानंतर तुकारामांचं नाव विशेषतः या परिसरात तर जास्त आदराने घेतलं जातं। त्या तुकारामाचाही छळ करणारे त्या काळात लोक होते आणि ज्या धर्मपीठाकडून गुरुकडून त्यांची अवहेलना झाली त्याच धर्मपीठाचा गुरु त्यांच्याकडे येऊन त्यांच्यावर त्यांनी कविता रचली, आरती तुकाराम। म्हणजे निंदक हा भक्त झाला, भाविक झाला, लीन झाला, असाच एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत। जगात सर्वत्र सृजनतेबरोबर दुष्टता, मांगल्याबरोबर अमांगल्य, पावित्र्याबरोबर अपवित्र, सदाचाराबरोबर दुराचार, सत्याबरोबर असत्य, सज्जनतेबरोबर दुर्जनता, सभ्यतेबरोबर असभ्यता, ह्या प्रवृत्तींचा, सुष्ट दुष्ट प्रवृत्तींचा झगडा चालू असतो। त्या सर्वत्र वास करतात, परिणामी फायद्या लाभापेक्षा हानिकारक असतात, त्याला तोंड द्यावं लागतं। याला कुणी कुठेही अपवाद नाही, देश नाही, पंथ नाही, धर्म नाही। या सर्व संतांना, विभूतींना, या समाज सुधारकांना आपल्या वाटचालीत या गोष्टींना तोंडच द्यावं लागलं। मग त्याच्यातून मानवी अवतार धारण केलेले देव देवता संत महंत यांची सुटका झाली नाही। याला राम अपवाद नाही, याला कृष्ण अपवाद नाही, कोणीचा अपवाद नाही। यास तुम्ही मानवी देह धारण केला, त्याच्यावर मानवी भोग सुद्धा तुमच्यासाठी आले, नाही तर युवराज पदाचा राज्याभिषेक होणार आहे आणि काही क्षणातच झाडाची वस्त्र लिहून वनवासाला निघावं लागतंय अशी वेळच आली नसती। देवाच्या आणि याच्यातून अमेरिका तर मान सगळ्या सुखाची लयलूट असणारी भूमी, तिथं आणखी आगळं वेगळं काय असणार। देवाच्या, धर्माच्या, पंथाच्या नावाखाली दुकाने थाटून देवाचा, धर्माचा, पंथाचा व्यापार करणाऱ्या परंपरावाद्यांचा पोटशूळ उठला नसता तर नवलच। त्यातून स्वामीजींना बदनाम करण्याचा, चारित्र्य हनन करण्याचा एक कुटिल डाव अतिशय घृणास्पद असा रचला गेला। तो असा, या असंतुष्टांकडून एक अत्यंत रूपवान, देखणी, तारुण्याने मुसमुसलेली यौवना स्वामीजींकडे पाठवण्यात आली। त्या यौवनेच्या कामलीलांना दाद न देणाऱ्या असा तरुण या जगात असूच शकणार नाही असा अनाठायी विश्वास या कुटाळखोरांच्या मनात होता। प्रचंड आर्थिक आमिषास भूलून एक रूप गर्विता यवना स्वामीजींच्या निवासी दाखल झाली. स्वामीजी त्या सुप्रभाती आपल्या आसनावर चिंतनाच्या तयारीने विराजित. समोरून सूर्यनारायणाचे सुवर्ण किरण त्यांच्या उघड्या देहावर. कटीस फक्त वस्त्र, पुष्टभाऊ, भरदार खांदे, भव्य बाल प्रदेश, तेजस्वी डोळे, अतिप्रसन्न मुखमंडल आणि तेही पूर्ण सुवर्णकांतीत. या विलोभनीय दर्शनानेच ती यवना मंत्रमुग्ध झाली. अखेर मनाशी सगळं साहस एकवटून धाडस करून तिने हळुवारपणे स्वामीजींना साथ घातली. तो संवादच ऐका. स्वामीजी, मी आपल्या चरणी आले आहे. माझा एक मानस आहे, तो सांगण्याची मला परवानगी द्या. स्वामीजी हळुवारपणे बोलावे. यवना, मला आपली बुद्धिमत्ता आणि तेज व माझे रूप आणि सौंदर्य याने युक्त असा एक पुत्र हवा आहे. त्यासाठी हे माझं तारुण्य, हे माझं लावण्य, हे माझं सौंदर्य मी आपणास अर्पण करण्यासाठी अत्यंत आतुर आहे. माझी आपणाशी विवाह करण्याची तयारी आहे. तेव्हा होकार देऊन मला कृपया उपकृत करा. मी कायम ही गोष्ट स्मरणात ठेवील, तुमची ऋणी राहील. त्यावर स्वामीजी हळुवार आवाजात पण ठामपणे, ते कदापि शक्य नाही. यवना थोडी घाबरली. का शक्य नाही? स्वामीजी, कारण माझे लग्न झालेले आहे. यवना आश्चर्याने, कसे शक्य आहे ते? आपण तर यती आहात, संन्यासी आहात. स्वामीजी, यतीचे लग्न कसे झाले ना? माझे लग्न माझ्या गुरुशी झाले, त्यांच्या कार्याशी झालेले. त्यांच्या कार्याशी मी जन्मभर जोडलेला आहे. अजन्म त्यांच्या कार्यात मी वाहून घेतलेला आहे. मी ब्रह्मचारीच आहे. पण माझी इच्छा, माझा मानस? स्वामीजी, बावरू नका, गोंधळही नका. अल्पकाळ आपले दोन्ही नेत्र मिटा, मनास थोडे स्थिर करा. त्याप्रमाणे यवनेने अनुकरण केलं. शांतपणे उभी राहिली, आपले दोन्ही डोळे हळुवारपणे मिटले आणि स्वामीजीची आज्ञा होण्याची वाट पाहत उभी राहिली. आता डोळे उघडा. अत्यंत शांत व प्रसन्न चित्ताने स्वामीजी पुढे काय म्हणतात ते बघा. माते, तुझा पुत्रच तुझ्या समोर बसलेला आहे. या पुत्राच्या अभिवादनाचा स्वीकार व्हावा. चारित्र्य हननाच्या हेतूने आलेली ती रूपगर्विता माते हा शब्द ऐकताच स्वामीजींच्या चरणावरच कोसळली. आपल्या नयनातून, डोळ्यातून अविरत पाहणाऱ्या अश्रूंनी तिने स्वामीजींचे चरण धुवून टाकले. हा नेत्राभिषेक आगळा होता, वेगळा होता. स्वामीजी भट्टीतून तावून सुलखून निघालेल्या 52 कशी सोन्यासारखे तेजळून निघाले. अधिकच कीर्तिमान झाले, वंदनीय झाले, पूजनीय झाले. अशी ही घटना, ज्यांना स्वामीजींची अवहेलना करायची होती ते तोंडावर आपटले आणि स्वामीजींचं व्यक्तिमत्व आणखीन प्रगल्भ झालं. त्यानंतर स्वामीजी अमेरिकेत 1.5 वर्ष होते. भौतिकदृष्ट्या अत्यंत प्रगत अमेरिका, इंग्लंड या देशात स्वामीजींचं वास्तव्य झालं. या काळात त्यांनी तिथे व्याख्यानं दिली, प्रवचनं केली, सत्संग केला, लेख लिहिले आणि या सर्वातून भारतीय संस्कृती, भारतीय वेदांत, भारतीय अध्यात्म, भारतीय तत्वज्ञान याद्वारे एक प्रकारे जनजागरण केले आणि आपल्या परदेशगमनामागील हेतूही साध्य केला. हजारोच्या संख्येने अनुयायी व चाहते मिळवले. आपली लोकप्रियता अयोग्य रीतीने हाताळली जाते ही विविध मंडळे त्यांचे व्याख्यान तिकीट लावून आयोजित करतात, प्रचंड धनराशी कमवतात आणि आपल्या हातावर खोट्या औदार्याचा भाव आणून शिल्लक रक्कम ठेवतात हे लक्षात येताच अशा आयोजकांशी संबंध तोडण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं. कारण हा मिळणारा पैसा वरानगर या हिंदुस्थानातील मठाच्या बांधणीसाठी ते पाठवत. अमेरिकेतील केम्ब्रिज येथील महिलांच्या निमंत्रणावरून स्वामीजींनी भारतीय स्त्रियांचा आदर्श या विषयावर व्याख्यान दिले. काय म्हणतात ते, आपली स्त्रीबद्दलची काय भूमिका मांडतात. अमेरिकेतील माझ्या मातांनो आणि भगिनींनो, जगातील सर्व स्त्रिया मला माते समान आहेत. भारतीय स्त्रीची वैशिष्ट्य सांगतात ते. भारतीय स्त्रीत स्वार्थाचा लवलेश नाही, मूर्तिमंत सहनशीलता म्हणजे भारतीय स्त्री, क्षमेची करुणेची दयाघन मूर्ती म्हणजे भारतीय स्त्री. माता हाच आमचा आदर्श, परम पावन मांगल्याचे निदान म्हणजे आई, मदर. शिक्षेचे काम पित्याचे तर नित्य बचावाचे काम मातेचे. अभद्र शापवाणी भारतीय मातेच्या मुखातून कधी निघणार नाही. मी एका तमाशातल्या वगामध्ये पाहिलं होतं, ती प्रेयसी सांगते जा तुझ्या आईचं काळीच घेऊन ये, आणि तो खरोखर काळीच घेऊन येतो आणि रस्त्यात कुठेतरी त्याला ठेच लागते आणि तो पडतो, ते हातातनं काळीच पडतं. ते काळीजही म्हणतं अरे बाळा तुला काही लागलं का. अशी ही भारतीय माता. स्वमातेबद्दल ते म्हणतात, एका तपस्वी मातेने मला या जगात आणले, मी तिच्या उदरी यावे म्हणून वर्षानुवर्ष तिने आपले तन मनाचे पावित्र्य जमले जपले. मातेकडून पुत्राचा त्याग कदापि शक्य नाही. स्त्री जीवनाचा सर्वोच्च आदर्श म्हणजे तिचं मातृत्वाचं रूप. भारतीय स्त्रियांच्या जीवन साफल्याचं प्रतीक सीता, कारुण्यतेने भरलेलं जीवन तिनं धीरानं सोसलं. हिंदुस्थानात जे काही निखळ शुद्ध आहे, शुभ आहे, पुण्यमय आहे, त्या साऱ्या साऱ्याचे निर्देशक रूप सीता होय. मला आठवते बालपणी मामा काकाकडे गेल्यावर आजा मावशा काकू आंघोळीनंतर नऊवारी वस्त्र नेसतात, देवाचे देवतांचे नामस्मरण करतात. आमच्याकडे तर अहिल्या सीता तारा द्रौपदी मंदोदरी यांचा पंचकन्या म्हणून नामस्मरण होतो, स्मरे नित्यम म्हणून त्यांना वंदना केली जाते. यानंतर अमेरिक तेथील वास्तव्यात स्वामीजींनी त्यांचा आराध्य दैवत असलेले आणि परमपूज्य आदरणीय श्री रामकृष्ण परमहंस यांच्यावर एक व्याख्यान दिले. स्वामीजी भक्तिभावाने आपले विचार मांडतात. मी ईश्वर प्रत्यक्ष पाहिला आहे असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगणारा, ठासून सांगणारा माणूस प्रथमच मी पाहिला व त्याचे द्वारा त्याची अनुभूती मिळाली. त्यांच्या नुसत्या स्पर्शाने वाणीने ते मानवी जीवन आमूलाग्र बदलित. त्यांच्या भक्तीला प्रेमाला मर्यादा नाही. मानव जातीवरचे अगाध प्रेम, ज्ञान, भक्ती, उदारता, वैराग्यता, लोकहितता इत्यादी विविध भावनांनी परिपूर्ण मूर्ती म्हणजे माझे गुरुदेव. जीवन हे पाण्यावरील बुडबुड्यासारखे क्षणभंगूर आहे हे वास्तव पूर्णपणे जाणून ते सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व गोष्टी तुच्छ मानून एकमेव परमेश्वरासाठी ते अगदी वेडे झाले होते. त्यांची गुरुभक्ती अफाट होती. विख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातील सुप्रसिद्ध प्राध्यापक श्री मॅक्स म्युलर यांची एकदा स्वामींशी भेट झाली. तेही श्रीरामकृष्णांचे भक्त होते. गुरुदेव श्रीरामकृष्णाच्या प्रेमाने प्राध्यापक महाशयांचं अंतःकरण प्रेमाने ओतप्रोत भरलेलं होतं. अशा महोदयांची भेट होताच क्षणी स्वामीजींच्या मुखातून सहजोद्गार निघाले, जो श्रीरामकृष्ण परमहंसावर माझ्या गुरुदेवावर प्रेम करतो, त्याचे पूजन करतो, त्याची भेट मला तीर्थयात्रेच्या भेटी इतकीच पवित्र व मोलाची आहे. पैसा व गैरसमज ही जुळी भावंड आहेत. कनकाचे सोन्याचे जाळे अत्यंत सूक्ष्मपणे विणले जाते. त्यात तो अडकला तर पूर्ण नीतिमान असलेलाही लफंगा होतो, लबाड होतो. तेव्हा परमेश्वरा माझेजवळ तुला देण्यासारखे काही नाही. गुरुने अंगीकारलेल्या कार्याच्या पूर्ततेसाठी हा माझा देहच सर्वस्वाने तुला अर्पण करण्यासाठी मी सिद्ध आहे, मी तयार आहे. अशी होती त्यांची गुरुभक्ती, असं होतं त्यांचं गुरुप्रेम. याबद्दल आपण याबद्दल आपण अजून तपशीलवार पुढे पाहणार आहोत, ते पुढच्या भागात आपण पाहू। मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो, रसिक श्रोते हो, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणारे प्रेमीजनांनो, असा संवाद आपण पुढे चालूच ठेवणार आहोत। सध्या आनंदी रहा आणि आनंद लुटा, आणि या यात्रेत पुढे आपण अजून वाटचाल करणार आहोत। पुढच्या भागात आपण अमेरिकेतलं कार्य, इंग्लंडमधलं कार्य पाहणार आहोत। सध्या इथेच थांबतो आणि नम्र